103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 28 आषाढ शके 1948 अर्थात 20 जुलै 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. मंगल प्रभात या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रीकांत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांनी. गीतरचना आहे शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत अनिल अरुण यांचं.

वैशाली सामंत यांच्या स्वरात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात स्मिता म्हात्रे यांची शब्दरचना. संगीत नियोजन अजित कडकडे यांचं.

पद्मजा फेर्नांडी जोगळेकर यांच्या स्वरात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. गीत अच्युत दिघे यांचं होतं आणि संगीत दत्ता दिघे यांचं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती रचना.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. यावेळेला सकाळचे 6:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विद्यार्थी याविषयी महादेव ढुमणे यांचं चिंतन.
1: विद्यार्थी म्हणजे विद्या अर्जन करणारा. विद्या म्हणजे शिक्षण आणि त्यातून होणारी ज्ञानप्राप्ती. स्वामी विवेकानंद म्हणतात, शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्वत्व आधीच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण होय. या अर्थाने विचार केल्यास पुतळ्याला गुरु मानून धनुर्धर विद्या अवगत करणारा एकलव्य आणि झाडाचे फळ खालीच का पडले यावर मंथन करून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे महान संशोधक न्यूटन हे सर्वोत्तम विद्यार्थी ठरतात. भारतातील प्राचीन शिक्षण पद्धती आधुनिक शिक्षण पद्धतीपेक्षा अगदी भिन्न होती. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, उज्जयिनी, अवंती यासारख्या जागतिक कीर्तीच्या विद्यापीठातून ख्यातनाम विद्यार्थी घडले. अर्जन हेतूशिवाय विद्यार्थ्याचा स्वीकार करून मुक्त हस्ते विनामूल्य ज्ञान प्रदान करणारे गुरु आणि पावित्र्य, ज्ञानार्जनाची खरी तृष्णा आणि चिकाटी असणारे शिष्य अशी ती गुरु शिष्य परंपरा होती. भगवान गौतम बुद्धाचा काळ गुरु शिष्य परंपरेचा उज्ज्वल काळ ठरतो. आधुनिक काळात अगदी अलीकडील काळातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांचे आदर्श ठरावेत एवढे त्यांचे विद्यार्थी जीवन प्रेरित करणारे आहे. डॉक्टर आंबेडकरांनी विद्येला आपले पहिले दैवत मानले होते. मी विद्येची 24 तास पूजा करीत असतो असे ते म्हणत. मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो यावर बाबासाहेबांची असीम श्रद्धा होती. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आदर्श गुरु इयादुराई सॉलोमन म्हणायचे, चांगला विद्यार्थी सामान्य गुरुकडून जे मिळवू शकतो ते सामान्य विद्यार्थी निष्णात गुरुकडून मिळवेल त्यापेक्षा अधिक असते. यावरून शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रस्थानी असतो असे दिसून येते. विद्यार्थ्याची गुणग्राहकता, ग्रहणशक्ती आणि आकलन यावरून त्याच्या ज्ञानाचा स्तर स्पष्ट होतो. ज्ञानलालसा, वक्तशीरपणा

0: अनेक कृतज्ञता. हे सद्गुण विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ज्ञानाची भूक भागविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अभ्यास. वेळ वाया घालविणे घात नसून आत्मघात असतो. म्हणून विद्यार्थ्याने क्षणाक्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. कृतज्ञता माणसाला स्वास्थ्य आणि ऊर्जा प्रदान करते. म्हणून गुरु, शिक्षक, आई वडील यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी सदैव कृतज्ञ असले पाहिजे. सद्गुण हा स्वतःमध्येच एक पुरस्कार असतो आणि त्यातून अनेक पुरस्कारांचा जन्म होतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, विद्यार्थ्याने मोठमोठे स्वप्ने बघावीत, परंतु स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही झोपल्यावर बघता, तर स्वप्ने ती असतात जी तुमची झोप उडवितात. अशी स्वप्ने आपलं ध्येयप्राप्तीचा मार्ग मोकळा करतात आणि ध्येयप्राप्ती इतरांना मार्ग दाखवितात.
1: विद्यार्थी याविषयी महादेव ढुमणे यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचे काही दिनविशेष.

अजून 40 मिनिटांनी कृषी वाणी, 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. सुप्रभात हे सदर आपण सकाळ 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. सुगम संगीत आपण ऐकू शकाल 7:40. सकाळी 8:15 निरामय आरोग्य या कार्यक्रमात अनेस्थेशिया बधिरीकरण या विषयावर डॉक्टर सुनील दीक्षित यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. ठीक सकाळी 8:15 निरामय आरोग्य या कार्यक्रमात 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील.

सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता चालता बोलता हा कार्यक्रम, बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. ठीक सकाळी 10:30 वाजता, सकाळी 11 वाजता हिंदी भजन, 11:30 वाजता मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल.

दुपारी 1 वाजतापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 7:30 माझं घर माझं शिवार हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. रात्री 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील रात्री 11 वाजेपर्यंत. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आज 20 जुलै सुप्रसिद्ध कराटे

क्रिकेटपटू ब्रुसली यांचा आज स्मृतिदिन. आजच्याच दिवशी 1836 साली लंडनमध्ये ह्युस्टन इथं पहिलं रेल्वे स्टेशन सुरू झालं. अमेरिकन अंतराळानं मंगळावर अलगत उतरलं ते आजच्याच दिवशी 1976 साली. 20 जुलै 1942 पासून आकाशवाणीवरून संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमाचा सुरुवात झाली. वामन मल्हार जोशी यांचा आज स्मृतिदिन. रागिनी नलिनी सुशीलाचा देव ह्या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तर श्रोते हो, आताच आपण जाणून घेतले आजचे काही दिन विशेष.

रामन मल्हार जोशी यांचा आज स्मृतिदिन. रागिनी, नलिनी, सुशीलाचा देव ह्या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तर श्रोते हो, आताच आपण जाणून घेतले आजचे काही दिन विशेष आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण जीवाणू खताचा फायदेशीर वापर याबद्दल माहिती जाणून घेऊया. जीवाणू खते वातावरणातील नत्र स्थिर करून हे नत्र जमिनीमध्ये पिकांसाठी उपलब्ध करून देतात. जमिनीमध्ये पाण्यात न विरघळणारं स्फुरद आणि पालाशही पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करतात. जमिनीमध्ये असणाऱ्या फायदेशीर जीवाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढवून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत करतात. पिकानुसार वापरण्यासाठी या जीवाणू खतांचे वेगवेगळे प्रकार केले जातात. ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ, अझोला यासारखे जीवाणू खतांचे प्रकार आहेत. ही जीवाणू खते वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या मात्रेत वापरावी लागतात. जसं ॲझोटोबॅक्टर हे गहू, ज्वारी, बाजरी, भात, कापूस इत्यादीसाठी वापरलं जातं आणि प्रति किलो बियाणे 25 ग्रॅम इतकी मात्रा द्यावी लागते. रायझोबियम हे जीवाणू खत प्रति किलो 25 ग्रॅम याप्रमाणे सोयाबीन, चवळी, भुईमूग, तूर, मटकी, उडीद, मूग, गवार या पिकांसाठी वापरलं जातं. स्फुरद विरघळणारे जीवाणू खत हे सर्व पिकांकरिता प्रति किलो बियाणे 20 ग्रॅम या मात्रेमध्ये वापरलं जातं. ही जीवाणू खते वापरण्यासाठी 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गूळ मिसळून द्रावण तयार करावं. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 200 ते 250 ग्रॅम जीवाणू खत मिसळावं. ताडपत्रीवर 10 ते 12 किलो बियाणं पसरून त्यावर जीवाणू खतांचं द्रावण शिंपडावं आणि हलक्या हाताने बियाण्यांना चोळावं. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून 24 तासांच्या आत पेरणी करावी. ही जीवाणू खते वापरल्यामुळे पिकांना अनेक फायदे मिळतात. जसं ही जीवाणू खते वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीत उपलब्ध करून देतात. जवळपास 25 ते 30 किलो नत्र स्थिर करण्यास मदत करतात. जमिनीतील अद्राव्य स्वरूपातील स्फुरद आणि पालाश पिकांना उपलब्ध करून देण्यासही ह्या जीवाणू खतांची मदत होते. जमिनीतील सेंद्रिय द्रव्यांची वाढ होण्यासाठी सुद्धा या जीवाणू खतांची मदत होत असते. जमिनीतील फायदेशीर जीवाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढवून सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ही जीवाणू खते मदत करतात. जमिनीमध्ये असणारं अन्नद्रव्य सहजरित्या या जीवाणू खतांमुळे पिकांना उपलब्ध होतं. वर खते आणि भर खते यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा या जीवाणू खतांची मदत होत असते आणि याशिवाय खर्चातही बचत होते. मात्र ही जीवाणू खते वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. जीवाणू खताचं पाकिट थंड आणि कोरड्या जागी तसंच कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जंतुनाशक यांच्यापासून दूर ठेवावं. जीवाणू खतांच्या पाकिटावर दिलेल्या अंतिम तारखेपर्यंतच या जीवाणू खतांचा वापर करावा. जीवाणू खत वापरण्यापूर्वी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा जंतुनाशकांचा वापर केला असल्यास जीवाणू संवर्धकाची मात्रा 1.5 पट घ्यावी. कोणत्याही रासायनिक खतासोबत जीवाणू संवर्धन मिसळू नये. तर शेतकरी बंधू भगिनींनो आत्ताच आपण जीवाणू खतांचा वापर कसा फायदेशीर ठरतो याबद्दल माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: या माहितीचं वाचन केलं होतं गौरी गोबाडे यांनी. कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनंपदा 6:50 आणि परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला अवटू अतिक्रियता किंवा अवटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्त्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भुकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतस्त्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जायी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने

0: पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते, कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या स्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते, परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
1: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर.
1: परिसर

श्रोत्याहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोत्याहो, स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्त्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का. आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाडं स्थानिक नसल्यामुळं निसर्गचक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही बरं का. आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही. हं, कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लांबकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या, मार्वेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मिती

वाढीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्राहून प्रसारित करण्यात आलेत. आमच्या केंद्रानं ते सहक्षेपित केलेत. यावेळेला सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम सुप्रभात.

श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात. या कार्यक्रमात मी मनीषा झाडे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. त्यापैकी आषाढ महिना हा धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यानंतर आणि श्रावण महिन्यापूर्वी आषाढ महिना येतो. या काळात पावसाची सुरुवात होते. उन्हाळ्याच्या तीव्र छळा कमी होऊन धरती हिरवाईनं नटलेली असते. शेतकरी आनंदानं शेतीची कामे सुरू करतात आणि सर्वत्र नवचैतन्य निर्माण होतं. म्हणूनच आषाढ महिना हा निसर्ग, भक्ती आणि परिश्रम यांचा सुंदर संगम मानला जातो. आषाढ महिन्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे पंढरपूरची आषाढवारी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्यांसोबत पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषानं संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. वारकरी टाळ, मृदुंग, वीणा यांच्या साथीनं अभंग गात चालतात. ही वारी केवळ धार्मिक यात्रा नसून समानता, प्रेम, सेवा, शिस्त आणि मानवतेचा संदेश देणारी महान परंपरा आहे. आषाढ महिन्यात निसर्गही आपल्या सर्वात सुंदर रूपात दिसतो. काळे ढग आकाशात दाटून येतात, विजांचा कडकडाट होतो, पावसाच्या सरी बरसतात आणि कोरडी पडलेली धरती हिरवा शालून सजलेली दिसते. नद्या, तलाव आणि धबधबे पाण्यानं भरून वाहत लागतात. झाडांना नवीन पालवी फुटलेली आणि वातावरण प्रसन्न होते. पक्ष्यांच्या किलबिलाटानं आणि थंड वाऱ्यांची झुळूक मनांना आनंद देतात. शेतकऱ्यांसाठी आषाढ महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात शेतकरी नांगरणी, पेरणी आणि इतर शेतीची कामं सुरू करतात. वेळेवर पडणारा पाऊस चांगल्या पिकांसाठी आवश्यक असतो. त्यामुळं शेतकरी आकाशाकडं आशेनं पाहत असतात. त्यांच्या मेहनतीवर देशाचं अन्नधान्य उत्पादन अवलंबून असतं. मराठी संत साहित्यामध्ये आषाढ महिन्याचं विशेष वर्णन आढळतं. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ यांनी विठ्ठल भक्तीचे अनेक अभंग रचले आहेत. वारकऱ्यांच्या मुखातनं हे अभंग ऐकताना भक्तीचा अनोखा अनुभव मिळतो. त्यामुळं महाराष्ट्राची संत परंपरा आजही जिवंत आहे. आषाढ महिना हा केवळ वर्षातील एक महिना नसून भक्ती, निसर्ग, संस्कृती आणि कष्ट यांचा उत्सव आहे. पावसाच्या सरी हिरवाईनं नटलेली धरती, पंढरपूरची वारी, विठ्ठल नामाचा गजर आणि शेतकऱ्याची मेहनत यामुळं हा महिना प्रत्येकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतो. आपणही या महिन्यात पर्यावरणाचे संरक्षण, श्रमाचा सन्मान आणि मानवतेची भावना जपत विठ्ठल भक्तीचा संदेश आपल्या जीवनात अवतरला पाहिजे.

सुप्रभात. आताच आपण ऐकलात आलेख निवेदन मनीषा झाडे यांचं होतं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
4: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आहे आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय. आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं. यावेळी पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून वाजवून पालखीचं उत्साहात स्वागत केलं. प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोलापूर इथं आषाढी वारीतील सुविधांबाबत आढावा घेतला. त्यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. पंढरपूर नगरपरिषदेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक आणि दर्शन मंडप तसंच शहरातील अन्य कामांसाठी एकंदर 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये माऊली स्कॉड ही संकल्पना राबवण्यात येत आहे. वारीदरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना राबवण्यात येत आहे. जगन्नाथपुरी इथल्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल ठिकठिकाणी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात इस्कॉनतर्फे आयोजित रथयात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. बीड शहरातही काल रथयात्रा काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10-19 जुलै दरम्यान झालेल्या 58 रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणचा संदीप कुची यांनी ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेतही भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. भारतानं 37 आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली.

0: लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुमवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विमा संरक्षण कालावधीही 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच या योजनेत प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेनं नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातील एकंदर 350 शाळांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानं रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. हळद या पिकांची लागवड झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिका माना टाकत होती, त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ती संकट टळले. परंतु पावसाच्या सरासरीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 218 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं पथक 2 महिन्यानंतर पुन्हा लातूरमध्ये दाखल झालं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी केली. सीबीआयकडून चौकशीच्या नेमक्या कारणाबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं न उगवल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात या कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं केलेली शतकी कामगिरीही भारताला विजय देऊ शकली नाही. फिफा विश्वचषकाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून स्पेननं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर झालेला 90 मिनिटांचा अत्यंत चुरशीचा आणि तणावपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल केला आणि 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या

0: समावर करणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पी व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी सिंधूनं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस पडला. खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रायगडमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
2: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी ते पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
3: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
2: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
4: अवकाळी वर्ष कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
2: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:22 झाली आहेत. आज आहे 20 जुलै. दरवर्षी 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन अर्थात इंटरनॅशनल चेस डे म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना 20 जुलै 1924 पॅरिस इथं झाली. 12 डिसेंबर 2019 संयुक्त राष्ट्र महासभेने एकमताने आजचा 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला. बुद्धिबळ या खेळाबद्दल म्हटलं जातं की या खेळाचा उगम प्राचीन भारतातील चतुरंग या खेळातून झाला आहे, जो 6व्या शतकात खेळला जात असे. आजच्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व सांगायचं झालं तर अपोलो 11 या अंतराळ मोहिमेद्वारे अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवून इतिहास रचला. या ऐतिहासिक मानवी कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 जुलै हा दिवस राष्ट्रीय चंद्रदिन नॅशनल मून डे म्हणून साजरा केला जातो. भारताच्या दृष्टीनेही

0: चंद्राचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान 3 ऐतिहासिक यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश बनला.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लाखो वारकरी एकाच वेळी मार्गस्थ होत असताना सुरक्षितता हा प्रशासनासमोरील सर्वात महत्वाचा विषय असतो. वाहतूक नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा सज्ज ठेवली जाते. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि अडथळे मुक्त व्हावा यासाठी प्रशासन विविध स्तरांवरून काम करतं. प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभाग एकत्रितपणे या नियोजनात सहभागी होतात. या संपूर्ण नियोजन प्रक्रियेबाबत आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. सर, सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. आता हे दिसताना अगदी किंवा सांगताना खूप सोपं जरी वाटत असलं तरी त्या ठिकाणी वेळेत तो टँकर पोहोचणं, त्यापूर्वी ते निर्जंतुक झाले का याची तपासणी होणं आणि टँकर पोहोचल्यानंतर ते वारकऱ्यांना मिळते का नाही याचं नियोजन हा फार मोठा

अत्यंत क्लिष्ट असा विषय असतो. स्वच्छता गृहांच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी टॉयलेट, फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो. म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन की उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण, सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे

0: अशाप्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोचणं हे पण खूप महत्त्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळं त्याच्याशी अनुषंगिक असणारे जे काही प्रशासकीय अधिकार वापरून आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामधले अधिकार वापरून जिल्हाधिकारी ह्या इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करतात. त्याच्यानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी कुणी काय करावं याची जबाबदारी निश्चित करून तशा प्रकारचे आदेश निश्चित करतात. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती ती कामं त्या त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसारच ही कामकाज चालतं.
1: श्रोतेओ, अशा पद्धतीनं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं मोठं आव्हान असतं. आरोग्य पथकं, वैद्यकीय केंद्र, रुग्णवाहिका, स्वच्छता कर्मचारी आणि पाणी पुरवठा व्यवस्था यांचं नियोजन अगदी आधीपासून केलं जातं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन अशा पद्धतीनं सज्ज राहतं. आणि याच विषयी अगदी विस्तृत माहिती आपण आपल्या दिलखुलास कार्यक्रमातनं जाणून घेतोय. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमातसुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्र.

0: केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
1: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाले.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आमच्या केंद्रानं तो सहक्षेपित केला. यावेळेला सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया संगीता बर्वे यांची ही शब्दरचना, गायक आणि संगीत मानस यांचं.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

0: वाय आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
2: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची शब्दरचना, संगीत निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांचं.

0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
2: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
1: चालता बोलता.
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत
2: थेट तुम्हाला.
1: काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
2: तुमची गोष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
2: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: चालता बोलता.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर.

तुझे मन थेम भर तुझे मन थेम भर तुझे मन उघळले माझ्या वर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेम भर तुझे मन थेम भर तुझे मन उघळले माझ्या वर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेम भर

अवधूत अनेकलत आणि या गीतासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

0: सभी राजनीतिक दलों से सहयोग का आग्रह किया। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज चिसिनाओ में मोल्दोवा की राष्ट्रपति माया संडू के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता करेंगी। मध्य प्रदेश मंत्रिमंडल ने समान नागरिक संहिता विधेयक को मंजूरी दे दी है। जनजातीय समुदायों को इसके दायरे से बाहर रखा जाएगा। जम्मू कश्मीर के राजौरी और पुंछ जिलों में अचानक बाढ़ और भूस्खलन से 11 लोगों की मृत्यु, 8 लोग लापता। अमेरिका ने नवी रात भी ईरान पर हमले किए और स्पेन ने फीफा विश्व कप जीत लिया है। खिताब का बचाव करने उतरी अर्जेंटीना को 1-0 से हराया। और इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे 8:15 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरामय आरोग्य। आज या कार्यक्रमात अनेस्थेशिया बधिरीकरण या विषयावर डॉक्टर सुनील दीक्षित यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
2: श्रोतेहो नमस्कार। निरामय आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोतेहो, मागील निरामय आरोग्य या कार्यक्रमात आपण एनेस्थेशिया म्हणजेच भूल देणं या संदर्भात जाणून घेत होतो। वैद्यकीय शस्त्रक्रिया दरम्यान वेदना टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भूल म्हणजे एनेस्थेशिया औषधांची आणि प्रकारांची ओळख आपण मागील भागात करून घेतली। जसं जनरल एनेस्थेशिया, लोकल एनेस्थेशिया, रिजनल एनेस्थेशिया, श्रोतेहो या संदर्भात आपण जाणून घेतलं। चला तर याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून। सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम।
2: तर सर, या एनेस्थेशिया देताना किंवा जेव्हा तुम्ही करता ही सर्व प्रोसेस, रुग्णांनी या वेळेला कशी काय तयारी करावी, कशी काळजी घ्यावी, काय सांगाल सर?
3: प्रत्येक एनेस्थेशियासाठी मॅडम रुग्णांनी काय तयारी करावी म्हणजे ते पर्टिक्युलर हे असतात। सर्वात प्रथम उपाशीपोटी येणे, एनबीएम त्याला म्हणतो आपण। उपाशीपोटी ऑपरेशनचा 6-8 तास आधी काही खाऊ पिऊ नये, ठीक आहे? पोटात अन्न असेल तर गुंगीत उलटी होऊ शकते, ते फुफ्फुसात जाऊ शकते आणि हा जीवाला धोका असते। दुसरं म्हणजे पेशंटने सगळे आजार डॉक्टरला सांगायचे, एनेस्थेशिया बीपी, शुगर, दमा, थायरॉइड, हृदयविकार काही लपवू नका। कोणती औषधे चालू आहेत त्याची यादी आणा,
2: बरोबर,
3: ठीक आहे? तिसरा, कोणताही प्रश्न तुमच्या मनात आला तर विचारा, घाबरू नका। ते डॉक्टर ऑपरेशनच्या आदल्या दिवशी तुम्हाला भेटतात, त्यांना सर्व शंका विचारा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, घाबरायचं नसते।
2: सर, हे एनेस्थेशिया उतरताना देखील जसं डॉक्टर सांगतात की खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील,
3: ऑपरेशनच्या नंतर ड्रग्स जे आपण एनेस्थेशियाला देतो त्याचे साईड इफेक्ट म्हणजे 3-4 तास असतात, मळमळ होणे, उलटी येणे। त्याच्यामुळे आम्ही सांगतो की ऑपरेशन झाल्यावर 4-5 तास काही घ्यायचं नाही, कमीत कमी 3-4 तास हेच काळजी घ्यावी लागते।
2: अच्छा,
3: अजून काही नाही। असे काळा चहा असा शुगर पेशंट राहिला तर मग आम्ही काय करतो, आजकाल ऍसिडिटी आणि वोमिटिंगची गोळी पण, औषध इंजेक्शन्स पण देतो।
2: अच्छा,
3: त्याच्यामुळे ते त्रास लोकांना जाणवत नाही।
2: अच्छा,
3: आजकाल एनेस्थेशिया खूप सेफ झालेला आहे, सायंटिफिक झालेला आहे।
2: अच्छा सर, वयाचं वगैरे यात काही असतं का? कारण आपण बघतो की बरेच जे असतात ज्येष्ठ नागरिक असतात तर त्यांना देखील असं म्हणण्यात येतं की ऑपरेशन सूट नाही होणार किंवा एनेस्थेशिया लागू।
3: खरी गोष्ट आहे मॅडम, ऑपरेशन म्हणजे वयस्कर माणसात सगळं जे बॉडी पार्ट्स असतात बहुतेक आजकाल काय बीपी, शुगर, दमा वयस्कर माणसाला असते, काळजी घ्यावी लागते। पण एनेस्थेशिया सेफ झालेला आहे, त्याच्यावर पण ड्रग्स आहेत असा काही प्रॉब्लेम नाही आहे।
2: म्हणजे कोणत्याही वयात देतात?
3: कोणत्याही वयात देतात। कालच एक 80 वर्षाची बाई होती, मी त्यांना एनेस्थेशिया दिला, ती आज चांगली आहे ती, असं काही प्रॉब्लेम नाही आहे। कारण बहुतेकदा हाडाचे ऑपरेशन वयस्कर माणसात करतात ना, तो 99% त्याला ड्रग्स असे निघालेले आहेत, ते पेशंट सेफ असतात, काही प्रॉब्लेम होत नाही। आजकाल एनेस्थेशिया खूप बदलला आहे मॅडम, या 10 वर्षात तो खूप चेंज झालेला आहे, ड्रग्स एवढे चांगले आले आहेत, काही प्रॉब्लेम नाही।
2: तर तुमची फार महत्वाची भूमिका असते ऑपरेशन थिएटरमध्ये, पण ऑपरेशन थिएटर बाहेरची देखील बरीच अशी कामं असतात, ती नेमकी कोणती आहे ती सांगा ना।
3: हा मॅडम, हे कसं आहे मॅडम, खूपच कॉमन पब्लिकला असं लेमॅनला असं वाटते की एनेस्थेशिया डॉक्टरचं काम फक्त झोपवा आणि उठवा एवढंच आहे, पण आमची भूमिका खूप मोठी आहे।
2: बरोबर।
3: खरं म्हटलं तर आम्ही मॅडम ओटीचे

0: गुप्त हिरो. एनेस्थेशियोलॉजिस्ट फक्त गुंगीचे डॉक्टर नाही, आम्ही ऑपरेशन थिएटर बाहेरही 24 तास स्वप्न सेवा करतो. बरेचशा लोकांना माहिती नाहीये, आयसीयू मधून पासून तर लेबर रूम पर्यंत, वेदना क्लिनिक पासून तर आपत्कालीन विभाग पर्यंत आमचे काम आहे. आयसीयू अतिदक्षता विभाग सांभाळतो. व्हेंटिलेटरवर असणे, सिरियस रुग्ण, हार्ट अटॅक, अपघात झालेले रुग्ण याचा श्वास, बीपी, हृदय आम्ही सांभाळतो. आयसीयू मध्ये मॅडम तुम्हाला माहित असलं पाहिजे 70% डॉक्टर एनेस्थेशिया असतात आयसीयू मध्ये, टीम मध्ये. ठीक आहे. आणि आम्हाला क्रिटिकल केअर एक्सपर्ट पण म्हणून म्हणतात. आमची ट्रेनिंग क्रिटिकल केअर एक्सपर्ट मधूनच होते.
1: अच्छा
0: अच्छा. आणि दुसरं, आजकाल वेदना क्लिनिक, पेन क्लिनिक पण चालवतात डॉक्टर एनेस्थेशियोलॉजिस्ट आहे. ते जुनाट कंबरदुखी, मानदुखी, कॅन्सरची वेदना, सायटिका याच्यासाठी ऑपरेशन न करता इंजेक्शन देऊन वेदना कमी करतं ते एनेस्थेशियोलॉजिस्ट. याला पेन मॅनेजमेंट म्हणतात. गोळ्या खाऊन कंटाळलेल्या रुग्णांनाही आम्ही नवीन जीवन देतो. आणि लेबर रूम मध्ये कसं, ताईला खूप नॉर्मल डिलिव्हरीची वेदना खूप असते, त्या कमी करण्यासाठी आम्ही पाठीत एपिटोल इंजेक्शन देतो. त्याला लेबर एनेस्थेसिया म्हणतो मॅडम. याला पेनलेस डिलिव्हरी म्हणतात. आई शुद्धीत असते पण कळा 90% कमी होतात. आपत्कालीन परिस्थिती, एमर्जन्सी आणि ट्रॉमा पण मध्ये आमचा रोल आहे. अपघात, हृदय बंद पडणे, श्वास बंद पडणे अशा वेळी आम्ही सीपीआर देतो. श्वासाची नळी टाकणे, जीव वाचवणे हे आमचे पहिले काम. हॉस्पिटलमध्ये कोट ब्ल्यू असते एक, म्हणजे त्याच्यात कसं की जे एक्सपर्ट टीम, जेव्हा पेशंटला इमर्जन्सी आली तर एक्सपर्ट एक कोट ब्लू टीम असते, त्याचा लीडर, त्यांच्या प्रतिनिधित्व एनेस्थेशियोलॉजिस्ट करते. आणि आपल्याला पाचवं काम म्हणजे एक खूप मोठा काम आहे, MRI, CT स्कॅन. त्याच्यात लहान मुले घाबरतात, त्या एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी, दाताचे मोठे काम, याच्यासाठी हलकी गुंगी देऊन रुग्णाला त्रास होऊ देत नाही, रुग्णाला झोपवतो, तपासणी होते, 10 मिनिटात पेशंट उठून पण जाते. कॅन्सरच्या रुग्णांना आयसीयू मध्ये मोठा शिरेत कॅन्युला टाकावं लागतं, त्याला आम्ही सेंट्रल लाईन म्हणतो. डायलिसिस साठी पण सेंट्रल लाईन असते, ते आम्ही टाकतो. ही कौशल्याची कामे असतात, हे आम्ही करतो. सोनोग्राफी मशीन वापरून बिनधोक पद्धतीने आजकाल करता येते. थोडक्या भाषेत कसं झालेलं आहे मॅडम, सर्जन ऑपरेशन करतात पण त्या रुग्णाला जिवंत आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची असते.
1: खरंच आहे सर, खूप महत्वाचा आपला रोल आहे. आणि खरंच एनेस्थेशियालिस्ट जसं बघितलं की एक त्या रुग्णाला देखील हायसं वाटतं की आता आपलं वेदना कमी होईल. आणि नंतर जे सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा त्या आपल्या घरच्या रुग्णाची वाट बघत असतात की एनेस्थेशिया केव्हा उतरेल, डॉक्टर केव्हा सांगतील की नॉर्मल झालेली आहे व्यक्ती, खूप छान पद्धतीने सर आपण समजावून सांगितलं. बरेच जणांचा गैरसमज असतो सर. सर जसं आपण म्हणतो की याचे जे साईड इफेक्ट्स काही जणांना होतात किंवा मळमळ होणं, चक्कर होणं, हे जे आहे जेव्हा एनेस्थेशिया उतरत असतो, तर या संदर्भात आपण काय सांगाल सर?
0: हो, खरी गोष्ट आहे. आजकाल तरी आम्ही खूप काळजी घेतो, पेशंटला ऑपरेशन झाल्यावर भूलचा काही त्रास होऊ नये त्याच्या आधीच आपण औषध देऊन देतो पेशंटला. रात्री पण काही औषध घ्यायला सांगतो. पण काही काही लोकांना भूल उतरताना तात्पुरते त्रास होऊ शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजे कसं, पण ते सगळे तासात काही तासात बरे होतात. मळमळ किंवा उलटी होणे, थंडी वाजून अंग थरतणे, घसा खवखवणे, किंवा काही काही ऑपरेशन मध्ये आपण घस्यात नळी टाकतो त्याच्यात कधी घसा खवखू शकतो, आणि चक्कर येणे किंवा सुस्ती वाटते. दुसऱ्या लोकांचा गैरसमज असा आहे मॅडम, भूल दिल्याने स्मरणशक्ती कमी होते.
1: अच्छा.
0: लोकांचा असा गैरसमज, प्रत्येक खूप पेशंट मला विचारतात. पण आणि कायमचे अपंगत्व नाहीये.
1: अच्छा.
0: पण हे केवळ एक गैरसमज आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे म्हणजे भूल देणे आता अत्यंत सुरक्षित झाले, खूप डेव्हलप झालेलं आहे.
1: सर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असं काही वेगळं
0: नाही, काही वेगळं नसते.
1: अच्छा.
0: काही वेगळं
1: सर, खरंच खूप छान सांगताय सर. हा खूप महत्वाचा असा विषय आहे. आणि तर सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: हेच सांगणार मी शेवटचं, म्हणजे शस्त्रक्रियेनंतर लोक म्हणतात ऑपरेशन यशस्वी झालं, डॉक्टरांनी कमाल केली, पण त्या यशाच्या मागे पडदे आड राहून रुग्णाच्या प्रत्येक श्वासावर बारीक लक्ष ठेवणारा एक सायलेंट हिरो असते.
1: नक्कीच सर.
0: तो म्हणजे तुमच्या बोलते.
1: अगदी अगदी.
0: आम्ही पडद्यामागे बरे आहोत कारण तुमची सुरक्षा हेच आमचे यश आहे.
1: खरंच सर, खरंच खूप छान सांगितलं सर. आणि जसं मी मगाशीच म्हटलं की महत्वाचा विषय, बरेचसे गैरसमज जसे आपल्या श्रोत्यांचे किंवा दूर झाले असतील, तर सर आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना खूप छान उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद.
1: तर श्रोते हो, कार्यक्रमातून निरोप घ्यायची आता वेळ झालेली आहे, पण

0: परत आपण भेटणार आहोतच पुढील सोमवारी याच वेळेला नवीन विषयासह नवीन मान्यवरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: एनेस्थेशिया बधिरीकरण या विषयावर डॉक्टर सुनील दीक्षित यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत निरामय आरोग्य या कार्यक्रमात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आता ऐकूया काही संदेश.
2: हॅलो
3: हॅलो फरमाईश.
2: हॅलो
3: हॅलो आपली आवाज.
2: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
3: कुठे?
2: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
3: वा छान.
2: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
3: 07172254634 या फोन नंबर वर.
2: आता वेळही सांगून दे.
3: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
2: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
3: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
2: हॅलो

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
0: आली आहे मोठी. आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: हॅलो.
4: हॅलो, फरमाईश.
3: हॅलो.
4: हॅलो, आपली आवड.
3: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
4: कुठे?
3: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
4: वा छान.
3: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
4: 0717225463 या फोन नंबर वर.
3: आता वेळही सांगून दे.
4: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
3: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
4: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
3: हॅलो.
5: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
6: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
5: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
6: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
5: आकाशवाणी चंद्रपूर.
7: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सरकारच्या 19 बैठका होणार आहेत. आज लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्यादुरुस्ती विधेयकावर तर राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानांचा अपमान रोखण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. या विधेयकांव्यतिरिक्त जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक, प्राप्तीकर दुरुस्ती विधेयक, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 हून अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचारविनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या 3ही देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1,400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र

0: या ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्ण पदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथे 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं,
1: ह्या वर्षी 93 देशांनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्या वर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27वी वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारीत पहिले आलो आहोत.
0: 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुनवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी जिल्ह्यातील जंतर मंतर इथे प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही असं न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी स्पष्ट केलं. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचुक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथे काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू

इरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे

शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता ऐकूया आषाढी वारी सोहळ्यावर आधारित कार्यक्रम.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदगी आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.

0: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठा भक्ती सोहळा म्हणजेच आषाढी वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानं अवघा जिल्हा भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला आहे. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये टाळ मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठल नामाचा अखंड जप, हातामध्ये भगवी पताका आणि हृदयात पांडुरंगाच्या भेटीची आस, असे लाखो वारकरी संत वाङ्मयातील अनेक ओव्या आणि अभंग म्हणत सातारा जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये काल आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून समाजाला ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचा संदेश दिला, तर संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनात विठ्ठल भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. या दोन महान संतांच्या पालख्या आजही लाखो भाविकांना समता, बंधुता आणि प्रेमाचा मार्ग दाखवत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मुक्काम काल नातेपुते इथं झाला. जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची तयारी पूर्ण केलेली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री एस कार्तिकेयन यांनी प्रशासनाची सज्जता कशी आहे याविषयी माहिती दिली.
1: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडच्या डागडोजी झालेली आहेत. आम्ही भरपूर म्हणजे पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. मागच्या 2 दिवसापासून खूप पाऊस पडला, पाऊसमध्ये बरेच चिखल आल्यानंतर सुद्धा आम्ही पूर्णपणे आता नियंत्रण ठेवून आम्ही पूर्णपणे रोड दुरुस्ती वगैरे आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. या व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचे पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेली आहेत. 2 पूल मागच्या वारी पण अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहे. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी हा वारीच्या ड्युटी आम्ही केलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसेल.
0: हिंगोली जवळच्या नरशी इथून

0: झालेली संत नामदेव महाराजांची पालखी आज बार्शीमध्ये दाखल होणार आहे. नामदेव महाराज यांचे गुरु असलेले संत विसोबा खेचर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गुरूंच्या मायभूमीत म्हणजेच बार्शी इथं त्यांचे शिष्य असलेले संत नामदेव महाराज यांची पालखी येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये आणि समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखीचा 16वा मुक्काम बार्शी तालुक्यातल्या खांडवी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी सोहळ्याबाबत आणि पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अशा दोन्ही बाबत जिल्हा परिषद सोलापूरनं दिलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
1: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र जे आपण जर्मन हँगर म्हणतो ते आम्ही उभा केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचा पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंगसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, ICU बेड्स केलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा सोडा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असा पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये. माझी फक्त एक सल्ला किंवा अन राहील की तुम्ही मज्जांना या आणि आपले विठोबाची आरती करून त्यांचे दर्शन करून मज्जांना परत जा आणि जे काही तुम्हाला लागेल जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे.
0: सर्व संतांनी लोकजागृतीसाठी निर्माण केलेलं एक अद्वितीय सांस्कृतिक व्यासपीठ म्हणजेच वारी. ठराविक काळानं समूहानं विठ्ठलाची उपासना करण्याची ही परंपरा आहे. जेव्हा एखादी कृती सामूहिक स्वरूपात घडते तेव्हा तिचा प्रभाव सुद्धा व्यापक असतो. म्हणूनच आषाढी वारीला भक्ती परंपरेमध्ये अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. या आषाढी सोहळ्याविषयी आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी योगी निरंजन महाराज म्हणाले.
2: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सुवर्णमयी आषाढी पालखी वारी सोहळा ज्येष्ठ वद्य अष्टमीला सुरू होतो आणि आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात प्रवेश करतो. 19 मुक्काम असलेली ही ज्ञानोबांची आषाढी वारी 3 जिल्ह्यातून जाते, अनुक्रमे पुणे, सातारा आणि सोलापूर. आज आपण सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतोय. सोलापूर म्हणजे काय तर सर्व वैष्णवांचं पैतृक स्थान, बापाचं स्थान आणि माऊलींसाठी त्यांचा जीवीचा जीवा असलेलं पांडुरंगाचं स्थान. वर्षानुवर्षे विटेवर उभं राहून तो ज्या भक्तांची वाट पाहतोय ते भक्त आता सोलापूरमध्ये येतात आहे, त्याच्या हद्दीत येतात आहे, त्यामुळे तो सुद्धा तेवढाच उत्साही आहे आणि सगळ्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा आता तेवढाच उत्साह आहे. सोलापूर जिल्हा म्हणजे काय तर ज्ञानोबा राय महाराजांच्या या दैदिप्यमान ऐश्वर संपन्न अशा पालखी सोहळ्यामधले सगळे रिंगण आता म्हणजे एक पाठीमागचं आपलं उभं रिंगण जर सोडलं तर आता सगळे रिंगण हे सोलापूर जिल्ह्यात होतील, त्यामुळे रिंगणाचा उत्साह आहे. पांडुरंगाच्या अतिशय समीप आपण अजून पोहोचतोय, मार्गक्रमण करतोय, त्याचा आनंद आणि तिसरा टप्पा सुरू झालेला आहे याचा उत्साह. वारी ही सदैव नित्य आणि नूतन आहे. शाब्दिक भाषेमध्ये जर समजा आपण बोलायला गेलो तर यावर्षी वारकऱ्यांची संख्या जवळपास चौपट आहे. त्यातल्या त्यात तरुणाई ही वाखाणण्या जोगते, म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की अध्यात्माकडे तरुणाईचा कल नाही त्यांनी वारीत येऊन पाहावं. यावर्षी तरुणांची संख्या खरंच आणि खरंच कौतुकास्पद आहे.
0: कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठोबाचा प्राणसखा, साधकांचा मायबाप, ज्ञानियांचा राजा आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं व्यक्तिमत्व जे दडलेलं आहे ते फक्त माऊली या शब्दातच. ज्ञानेश्वर माऊलींनी बहुजनांच्या सगुण भक्तीला डोळस केलं आणि भागवत धर्माचा पाया घातला. या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी वारीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले.
3: या संपूर्ण सोहळ्याकडे पाहताना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी या ठिकाणी मला आठवते. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणवाजा. पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर ज्ञान

0: ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होत असते. जे ध्यानी लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना जे अपेक्षित ध्यानसाधन आहे ती सुद्धा या ठिकाणी घडते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो पारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो. आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता, एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा, भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगुळ्याशी पाय, तुका मणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठल रखुमाई पावरे. एका अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे. आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे, तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे, त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि ह्याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय, याबद्दल खूप आनंद आहे.
1: संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी कई एकादशी आषाढीये. ज्याला पंढरीचा टकळा लागला आहे त्याचं मन संपत्ती सोहळा यामध्ये रमत नाही. एकादशी केव्हा येते आणि दिंडी केव्हा निघते याच भावनेनं तो वारकरी पंढरपूरला जाण्याची वाट पाहत राहतो. माळशिरसच्या प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनी वारकऱ्यांसाठी केलेलं नियोजन आणि दिलेल्या सुविधा याविषयीची माहिती दिली.
2: आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यात होत आहे आणि धर्मपुरी इथे आत्ता आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सज्ज आहोत. आपल्याला माहिती आहे इथूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींचं आगमन होतं आणि पुढे तिथून कारुंडे बंगल्यानंतर नातेपुते इथे पहिला मुक्काम होणार आहे. आता प्रशासनाची त्या दोन्ही दृष्टीनं पूर्ण तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात माऊलींचं आगमन होईल आणि जिल्हा प्रशासनातर्फे माननीय मंत्री महोदयांतर्फे इथे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. आणि उद्या त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांचं सुद्धा पालखीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आता जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कटिबद्ध आहोत. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन हँगर्सची सुविधा आपण वासासाठी देतो आहोत गेल्या वर्षापासून. यावर्षी त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती वाढ केलेली आहे पावसाळा लक्षात घेऊन. आणि सर्व वारीचा प्रवास हा सुखकर पद्धतीनं होईल. वारकऱ्यांना पिण्याचं पाणी असेल किंवा शौचालयाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा आहेत या व्यवस्थित पुरवल्या जातील याच्याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. चरण सेवा ग्रामविकास विभागामार्फत दिली जात आहे आणि सर्व डिपार्टमेंट्स एकत्र येऊन माऊलींची सेवा करण्यासाठी आत्ता सज्ज आहे. कालपर्यंतचा अंदाज घेता आम्हाला असं वाटत होतं की खरं तर यावेळी वारकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे किंवा काय पावसाळ्यामुळे, परंतु आत्ता सकाळपासून आम्ही अकलूजवरून धर्मपुरीपर्यंत येतानाच्या प्रवासात जे बघतोय तर खूप मोठ्या प्रमाणावरती वारकरी सहभागी झालेले दिसतात. तर मला सर्व वारकरी महोदयांना हे एकच सांगायचं आहे की आम्ही आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोतच, पण पावसाळा लक्षात घेऊन आणि गर्दी लक्षात घेऊन आपणही या सोहळ्याचा आनंद घेताना तो त्यात आपण कुठे स्वतः जखमी होणार नाही किंवा आपली काही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधायचा.
1: श्रोते हो, वारीतील दिंड्या, त्यांची शिस्त, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जीवन पद्धती समाजासाठी प्रेरणादायी आहे. हजारो लोक कोणत्याही दिखाऊ व्यवस्थापनाशिवाय 21-22 दिवसांचा प्रवास अत्यंत आनंदानं आणि शिस्तीमध्ये पूर्ण करतात. वारीचा सोहळा हा भारतातील जिव्हाळ्याचा आणि स्वयंशिस्तपूर्ण एकमेव सोहळा आहे. याविषयीची अधिक माहिती दिली माजी आमदार रामहरी रुपनर यांनी.
3: वारी जी आहे हे अतिशय आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. किती लोक चालतात, किती लोक कसे जातात आणि ते भावनेने इतके भारावलेले असतात त्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत देवान विसरून स्वतःचा प्रपंचाचा विचार विसरून चालतात. हे विशेष आहे. हे जगातील एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा सोहळा आहे. हा सोहळा इथं सगळ्या लोक शिस्तीत चालतात, सगळ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था होतात, कुणीही उपाशी राहत नाही, कुठेही ॲक्सिडेंट होत नाही, कुठेही कुणाला काही इजा होत नाही आणि कुणाला काही सांगावं लागत नाही. सर्व लोक

0: în furtină. Atișe și știți saltat, ani mucat harinam ghet. Alândi păsun Pandharpur zatat. He vegle agni agle jivna mădle, tâncea jivna mădle, ha 15-20 divsază zo kai pravas hai. Ha jivna mădle phar vegle anubo hai. Ani sagalea locana suda azubavzo cea, ani jagati locana suda e pahane sar kai, he cea tun khup ghene sar kai. Că așa prăcărță sola asu șoctă, așa prăcărță șistă asu șoctă, ană așa prăcărță părmeșara sambandiță e bhakti bhau, vyakta karneci parampara hi bharata madhe, anogya paddhati ji parampara hai, apun sagale jan tyachya madhe samil ahot, apun bhagyavan ahot.
1: Ya varicha pravasamadhe pratyek jan ekmekanchi kalji ghesto. Anolkhi vyaktilahi apla manun adhar dila jato. मोठ्या पदांवरील व्यक्ती देखील दिंडीमध्ये सामान्य वारकऱ्यांप्रमाणेच राहतात. त्यामुळे अहंकार गळून पडतो आणि साधेपणातील आनंदाचा अनुभव मिळतो. असाच अनुभव कथन केला सेवेकरी डॉक्टर अरुण औटी यांनी.
2: गेल्या 10 वर्षापासून माऊलीची सेवा करतो, त्यामध्ये विशेषतः पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आणि त्यांना औषध उपचार हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रमातला विषय आहे. त्यानंतर आम्ही सफरचंद आहे, संत्री वाटप, बिस्किट वाटप, तुमचं राजगिऱ्याचा लाडू, चिक्की वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी कमीत कमी 10,000 पिसलेरी पाण्याच्या बॉटल वाटतो आणि हे सर्व माऊलीच्या कृपेनेच होतं, त्यांच्या आशीर्वादानेच होतं. 5 वर्षापासून या आमच्या ह्या उपक्रमामध्ये मालिश उपक्रम पण वाढवला आहे. त्यामध्ये आम्ही नवीन प्रकारच्या फिजिओथेरपीचा उपयोग करून चांगल्या प्रकारे सेवा देण्याची, त्यांच्या मसलला चांगला टोन देण्याचा प्रयत्न करतो. आमची मेडिसिन बरोबर कमीत कमी 15 मसाज करण्याची टीप कंटिन्यू चालू असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पायी चालत असतात, त्यामुळे पायाला आलेले फोड असतात, पाय दुखत असतात, जास्त करून आता पाण्याच्या प्रॉब्लेममुळे पोटाचे आजार असतात आणि दुसरं फंगल इन्फेक्शन, ह्याच त्यांच्या त्यांना त्रास असतात. त्याला आमच्याकडे जेवढा प्रयत्न होईल तेवढा करायचा प्रयत्न करतो.
1: श्रोते हो, दैनंदिन जीवनातल्या संकटांना हसत मुखानं सामोरं जाण्याची वृत्ती, मनावर ताबा ठेवण्याची सवय आणि सात्विक जीवनातून मिळणारा आनंद याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर किमान एकदा तरी वारीला जायलाच हवं. वर्षातून वेळात वेळ काढून आम्ही वारीला येतो आणि आत्मिक समाधान लाभतं अशीच भावना व्यक्त केली परभणीचे शिक्षक सुभाष ढगे यांनी.
3: तो मागील 11 वर्षापासून आम्ही या वारीमध्ये सहभागी होतो. आम्हाला पूर्ण वारी करता येत नाही, परंतु सुट्टीचे काही दिवस घेऊन आम्ही ही वारी करतो. यावर्षी वारीची संख्या ही दरवर्षीपेक्षा अधिक वाढत आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचं प्रतीक आहे आणि संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम या वारकरी संप्रदायाने संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत यांनी केलेलं असल्यामुळं एक धर्मविरहित, जातविरहित, मानवतावाद रुजवणारी, पेरणारी, निसर्गाला पूजणारी ही वारी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि एक माणसाला भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख आणि आध्यात्मिक सुख हे त्याची आत्मिक शांतता प्रस्थापित करतं, याच्यासाठी वारी माणसाला ऊर्जा देणारी वारी आहे असं मला या निमित्ताने वाटतं.
1: वारी ही भक्तीची यात्रा असली तरी तिच्यात स्त्रीच्या कर्तृत्वाचा, सहनशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम दिसतो. पावलं पावली चालणारी ही स्त्री श्रद्धेसोबतच समाजात सशक्त ओळख निर्माण करते. एक सेवेकरी महिला नंदुबाई घिवरे यांना आम्ही भेटलो त्या धाराशिवच्या. अतिशय सुंदर अभंग त्यांनी गायला आहे, तोच ऐकूया.

झाला स्वर्गाहून ऐसे कीर्तन रसळ, ऐसे कीर्तन रसळ।

0: Si hay chatra cuy de ti, hay secreta nara sala, hay secreta nara sala.
1: Aaj, manajet somwari, 20 tarkhela, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथं होणार आहे.

0: काळी वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ता आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदिये आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.
3: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
4: नको.
3: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
4: आणखी एक?
3: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आता जाग बाई.
5: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर.
5: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.
6: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
7: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
8: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
9: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
8: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
9: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
3: करिअरच्या नव्या दिशा.
10: आकाशवाणीचं हे इंदापूर केंद्र आहे. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

103 मेगाहर्ट्ज FM ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. यावेळेला सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लय भारी या चित्रपटातील हे गीत.

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोजिरी या चित्रपटातील हे गीत.

वंशवेल या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत. श्रोते हो, एक निवेदन आहे का? आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमासंदर्भात निवेदन आहे का? श्रोते हो, सुरक्षित आणि कोणतीही साईड इफेक्ट्स नसलेली तसंच आजाराला मुळापासून दूर करणारी उपचार पद्धती म्हणजेच होमिओपॅथी. या होमिओपॅथी उपचाराबद्दल आणि बदलत्या ऋतूतील आजार तसंच जुनाट आजारांवर होणाऱ्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या भागात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला किंवा ॲलर्जीचा त्रास होतो का? मग यावर होमिओपॅथी उपचार कसे फायदेशीर ठरतील? जुनाट, सांधेदुखी किंवा मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त आहात? मूळव्याधीच्या त्रासाने त्रस्त आहात? शस्त्रक्रियेशिवाय होमिओपॅथीने हा आजार मुळापासून कसा बरा होऊ शकतो? होमिओपॅथी कसं काम करतं? होमिओपॅथी औषधांचे काही साईड इफेक्ट्स असतात का? किंवा औषधं घेताना नक्की काय पथ्य पाळावीत? अशा आपल्या मनातल्या या शंकेचं थेट निरसन करा प्रश्न विचारून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेत. तेव्हा थेट डॉक्टरांशी बोलण्यासाठी आणि आपल्या शंकेचं समाधान करून घेण्यासाठी आमचा फोन नंबर नोट करा. 0717225463 या नंबरवर फोन करून तुम्ही थेट या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि हो, हा माहितीपूर्ण कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळणार आहे येत्या शनिवारी सकाळी ठीक 11 वाजता फक्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. तेव्हा बुधवार 22 जुलैला सकाळी 10:30 वाजता अवश्य कॉल करा आणि या सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्या. पाहत रहा, ऐकत रहा आकाशवाणी चंद्रपूर. निवेदन संपलं. यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 10:30 वाजले आहेत.

0: मालिका प्रसारित करीत आहोत. बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम चालता बोलता. आज या कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत सविता ढुमणे.
1: चालता
2: बोलता,
1: चालता
2: बोलता.
3: श्रोते हो नमस्कार. आपल्या सर्वांच्या आवडत्या चालता बोलता या कार्यक्रमात मी सविता,
0: मी मनीषा
3: आपल्या सर्वांचं मनापासून
0: स्वागत करीत आहोत.
3: आणि मनीषा, आता वेळ न घालवता आपल्या आजच्या कार्यक्रमालाही सुरुवात करूया. आपले श्रोते उत्सुक असतीलच आपल्या श्रोत्यांचा संवाद ऐकायला.
0: हो ना सविता, आणि त्यांची आवडीची गाणी सुद्धा ऐकायला.
3: तर चल मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. चालता बोलता.
4: नमस्कार.
5: नमस्कार.
4: काय नाव मॅडम आपलं?
5: माझं नाव मृदुला देवईकर.
4: मॅडम तुम्ही काय करता?
5: मी पेशंटली डॉक्टर आहे.
4: अच्छा.
5: बरेच वर्ष आम्ही चंद्रपूर इथे प्रॅक्टिस करतोय. आता माझा जो मुलगा आणि सून दोघही जण इथे डॉक्टर असल्यामुळे आता आम्ही थोडस रिटायर झालो आहे त्याच्यातनं. पण जर ते दोघं इथे नसले तर मी आणि माझे पती आम्ही दोघंही दवाखाना पूर्णपणे सांभाळतो.
4: म्हणजे त्यांच्या अनुपस्थित
5: पूर्ण सांभाळतो आणि ते असताना सुद्धा त्यांना मदत करतो. जुने मी सिझेरियन वगैरे करता असिस्ट करायला जाते.
4: मॅडम खरंच म्हणजे तुमचं वय एवढं झालेलं असताना सुद्धा तुम्ही ते करताय, खरंच म्हणजे कौतुक आहे त्याबद्दल तुमचं.
5: आमच्या डॉक्टरी पेशात असं आहे की त्यांना आम्हाला रिटायरमेंट नाही.
4: बरोबर आहे, बरोबर आहे.
5: आणि आम्हाला आवड होती म्हणून आम्ही तो स्वीकारलाय पेशात. आम्हाला
4: बरं मॅडम, तुम्ही वर्षापासून या डॉक्टरी पेशामध्ये आहे तर एखादा असा अनुभव की जो तुमच्या एकदम आठवणीत राहिलेला असा एखादा अनुभव असेल तर सांगा.
5: डॉक्टरी पेशामध्ये खूप
4: भरपूर असतात,
5: भरपूर असतात. आणि बाळणपण वगैरे करताना तर खूप
4: बरोबर आहे.
5: मला आठवतं मी नवीन नवीन प्रॅक्टिस असताना मी थोडं डिलिव्हरी वगैरे सुरू केल्या होत्या करायला. तेव्हा एक पेशंट रात्री आले आणि बैलगाडीतनं घेऊन आले ते पेशंट. आणि ती डिलिव्हरी तिला पेन्स येतो त्यामुळे त्यांनी आणलं. पण ती येता येता अगदी आमच्या दारामध्येच तिची तिच्या कळा द्यायला लागली. शेवटी मला तिथे त्या बैलगाडी पाशी जाऊन तिची बैलगाडीतच डिलिव्हरी
4: करायला.
5: अनुभव मी कधी
4: विसरला.
5: माझी प्रॅक्टिस अगदी नवीन होती.
4: हा.
5: आणि मला खूप भीती वाटत होती पहिल्यांदा की मी कसं काय तिथे बैलगाडीत करण्यासाठी. पण सगळं व्यवस्थित पार पडलं आणि दोघंही बाळबाळांची सुखरूप राहिले. तसंच मला खूप आनंद.
4: आणि खरंच ते म्हणजे बरं झालं की ते सुखरूप होते, म्हणजे आपल्याला एक समाधान मिळालं की व्यवस्थित पार पडलं. मॅडम तुम्ही एक डॉक्टर तर आहातच, पण तुमच्या काही आवडी निवडी असतील?
5: मला डॉक्टर असून मला विणकामाची खूप आवड आहे, कुकिंगची खूप आवड आहे. मला निरनिराळे पदार्थ करून बघायला खूप आवडतं आणि ते लोकांना खाऊ घालायला खूप आवडतं.
4: म्हणजे घरी पण तुम्ही वेगवेगळे पदार्थ?
5: माझ्या नातवंडांना मला खूप फरमायशी करत राहतात.
4: हा.
5: त्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ ट्राय तरी करते.
4: अरे वा, खरंच मस्त.
5: खरंच सगळे स्त्रियांना
4: असते. नाही पण कसं आहे मॅडम, तुमचे ज्या याच्यामध्ये तुम्हाला वेळ काढून तेवढं करणं म्हणजे थोडं कधी कधी त्रासदायक असतं, पण तुम्ही ते आवडीनं करता ते म्हणजे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला गाणी वगैरे ऐकायला आवडत असतं?
5: हिंदी सिनेमाचे बहुतेकडे आम्ही दोघे जण ऐकतो.
4: तर पण
5: प्रवासाची.
4: मग आज तुम्हाला कोणतं गाणं ऐकायला?
5: मला मोहम्मद रफी आणि आशा भोसलेचं अभिना जाओ छोडकर के दिल्या बिमला.
4: अरे वा, खूपच मस्त.
5: मला अगदी आवडतं.
4: तर मॅडम तुम्ही तुमच्या आवडीचं हे जे गीत सांगितलं ते तुम्हाला आम्ही नक्कीच ऐकू. आणि आमच्या चालता बोलता या कार्यक्रमात तुम्ही खूप छान आमच्याशी गप्पा मारल्या याबद्दल खरंच खूप धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: काय नाव आपलं?
1: तातुबा रामचंद्र नाकाडे.
0: अच्छा, आणि कुठे राहता आपण?
1: मी रामनगर सिव्हिल लाईनला.
0: काय करता?
1: प्रेसचा धंदा.
0: अच्छा, मग हे तुमचं जे प्रेसचं दुकान आहे, तर तुम्ही किती वेळापर्यंत या प्रेसच्या दुकानात राहता?
1: मी सकाळी 9:30 येतो.
0: हा,
1: 9:30 ते 7 वाजता.
0: म्हणजे सायंकाळचे 7 वाजेपर्यंत?
1: सायंकाळचे 7 वाजेपर्यंत थांबायचं.
0: आता तुम्ही प्रेस म्हणजे दुकान चालवता, तर वेगवेगळे लोक तुमच्याकडे येत असतील, तर ते अनुभव कसे आहे तुमचे?
1: वेगवेगळे लोक येते, पण कधी कधी लोक कधी चांगला माणूस भेटते, कसा भेटते.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये कसं आहे, काही काही कामं आपले चांगले व्यवस्थित होते.
0: तर मग आता तुम्ही गाणी वगैरे ऐकता का काका?
1: हो, ऐकतो गाणं दिवसभर. रेडिओ ऐकतो, गाणे ऐकतो. त्याच्यामध्ये दिवसभर कामात, आणि त्याच्यातच दिवस चालला जातो.
0: म्हणजे तुमच्या कामासोबत तुमचा रेडिओही सुरू असतो. बरं, आज आपल्याला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: हे निसर्गाचं गाणं आवडते. चांगलं पावसाचं वातावरण आहे ना, निसर्गीत गाणं चांगलं वाटतं.
0: अच्छा, एक निसर्गावर आधारित गाणं तुम्हाला ऐकायचं आहे. ठीक आहे, ऐकू आम्ही तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत. आणि आमच्या चालता बोलता कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी संवाद साधला, याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आता कार्यक्रमात भेटूया एका छोट्या दोस्ताला, चालता फिरता या कार्यक्रमात. आता जाणून घेऊया त्याचं नाव आणि तो कुठे राहतो ते जाणून घेऊया. तुझं नाव काय बाळा?
1: माझं नाव अबीर आहे.
0: अच्छा, कुठे राहतो तू?
1: मी चंद्रपूरला राहतो.
0: कुठल्या शाळेमध्ये शिकतो तू?
1: माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, चंद्रपूर.
0: अच्छा, तुला गाणं म्हणायला आवडतं?
1: हो.
0: तुला याची प्रेरणा कुठून मिळाली?
1: मला स्कूलमध्ये शिकवत होते, मला मग आवड आली.
0: अच्छा, आणि घरी पण म्हणत असतो तू गाणं?
1: हो.
0: मला गाणं म्हणून दाखव ना.
1: हो. ख्वाब नहीं एक जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत, ऐसा उवल दुश्मन की सलामी दे. ए, तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले, आखिर तक हम सफर में.

0: खूपच सुंदर गाणं म्हटलंस. तुला कोणी शिकवलं?
1: मी असं आपोआपच केलं तिला.
0: अच्छा, तुला स्वतःच गाणं म्हणता येतं?
1: हां.
0: तुला कोणी शिकवलं नाही?
1: ना.
0: ऐकून ऐकून न म्हणत असतो तू?
1: हो.
0: आणि अभ्यास करत असतो का?
1: हो.
0: मग तू गाणं आणि अभ्यास कसं काय मॅनेज करतो?
1: पहिले मी अभ्यास करतो, मग थोडासा वेळ काढून पेटी वगैरे वाजवतो, मग मी क्लासला येतो.
0: आणि खेळायला नाही जात?
1: जातो.
0: मित्र आहेत तुझे?
1: हो.
0: खूप सारे आहेत?
1: हो.
0: तुला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
1: मला लकडी की काठी.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: काय नाव आपलं?
1: पल्लवी राकेश माहूरकर.
0: काय करता ताई आपण?
1: हाऊस वाईफ.
0: मग तुमचं शिक्षण काय झालं?
1: माझं फर्स्ट इयर क्लिअर आहे. सेकंड इयर मध्ये लग्न झालं.
0: मग त्याच्यानंतर तुम्ही समोर एज्युकेशन नाही घेतलं?
1: एज्युकेशन नाही, माझं आवड मध्ये पार्लर मध्ये आवड होतं म्हणून पार्लर केलं आणि घरी पार्लर झालं होतं.
0: ते तुमचं काम कसं सुरू आहे?
1: माझं व्यवस्थित चालू आहे.
0: आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही खूप पुढे पण गेला असाल आता?
1: पुढे आणि गरीब लोकांना फ्री मध्ये शिकवायचं होतं, त्याच्यामध्ये मी सुद्धा हे काम केलेलं आहे आणि त्या कामामध्ये मला खूप आनंद वाटला आणि तशीच कार्य मला करण्याची खूप इच्छा आहे.
0: म्हणजे तुमच्या हातून एक चांगलं सामाजिक कार्य घडलं आणि तुम्हाला सामाजिक कार्याची आवड आहे का? मग
1: आवड आहे, खूप आवड आहे गरिबांना शिकवण्याचं आणि त्यांना पुढे न्यायचं. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की गरिबांना पुढे न्यायचं. गरिबांना पैसे राहत नाही, त्यांना शिकायची इच्छा राहते पण त्यांना पुढे कसं न्यायचं, तर मी ह्या माध्यमातून त्यांना शिकवत आहे. आणि दोघी तिघींनी माझ्या शिकवल्याप्रमाणे त्यांनी पार्लर सुद्धा खुललेले आहे आणि ते आता स्वतः पैसे कमवतात आणि चांगले आपले जगून राहिलेले आहे. आणि गरीबाकडे पैसे नसतात ना, पण त्यांना इच्छा असतात शिकण्याची.
0: बरोबर आहे.
1: त्याच्यामुळे मी त्यांना शिकवते आणि ते स्वतः पार्लर चालवत आहेत आणि ते याच्यात पुढे पण गेलेले आहेत.
0: म्हणजे त्यांची जी अडचण आहे ते तुम्ही खरंच दूर केलेली आहे आणि खरंच यासाठी तुमचं खूप कौतुक. ताई, ताई तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात का?
1: आवडतं ना.
0: मग आज कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: आज मला अकी ओके झरोके से.
0: अरे वा. आणि खूप तुमचं आवडतं गाणं आहे का ते? आणि तुम्हाला ऐकू तुमच्या आवडीचं.

0: काय मग श्रुती हो, आवडली का आजची गाणी आणि आमच्या श्रोत्यांनी आमशी साधलेला संवाद?
1: हो ना सविता, नक्कीच आवडला असेल.
0: तुमच्यापर्यंतही आम्ही नक्कीच पोहोचू, परंतु तूर्तास मात्र आजच्या कार्यक्रमातून आम्हाला निरोप घ्यावा लागेल, कारण कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे.
1: तोपर्यंत मी मनीषा,
0: मी सविता आपला निरोप घेत आहोत.
1: नमस्कार.
2: चालता
3: बोलता,
2: चालता
3: बोलता.
4: बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम चालता बोलता आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका होत्या सविता ढुमणे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकूया हिंदी भजन.

0: नितीन मुकेश यांच्या स्वरात नंदू होनप यांची शब्दरचना आताच आपण ऐकली.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटी

0: तीनहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2,00,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुप जलोटा यांच्या स्वरात नारायण अग्रवाल यांची शब्दरचना, संगीत अनुप जलोटा आणि कुलदीप सिंग यांचं.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

सोनू निगम यांच्या स्वरात ही रचना आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विनोद पटेल यांच्या स्वरात ही पारंपरिक रचना.

या गीतासोबतच हिंदी भजनाचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 11:30 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मीडियम स्पायसी या चित्रपटातील हे गीत.

निळकंठ मास्तर या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीता कार्यक्रमात यानंतर ऐकूया अगबाई अरे चाटू या चित्रपटातील हे गीत.

आई शपथ या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हापूस या चित्रपटातील हे गीत.

हापूस या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. दुपारचे 12 वाजतात. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो, माझा दीप्ती आंबेकरचा आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुद्धिबळाच्या पटावर ही महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. तर सर्वप्रथम आपण ऐकूया बुद्धिबळाच्या पटावर.

0: नमस्कार श्रोते हो, बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे. हा खेळ भारतात चतुरंग या नावानं ओळखला जायचा. पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते. शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णयक्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय.
0: भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली?
1: तेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला बुद्धिबळ खेळाकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा होता. साधारणतः विद्यार्थी दशेत असताना या खेळाकडे लोक ओढली जात नसत, कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्याला बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस पास्की यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्या मुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बरं का, तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडस बुद्धिबळाचं वातावरण पण होतं, कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जे आहे संस्था आहे ती वर्षानुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम्स, त्यांना बुद्धिबळाची आवड असल्या कारणानं ते गेम्स पटावर लावून बघत, आणि मी 6वी 7वीत होते तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं, कारण जनरली कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. त्या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा काय आहे. मी अभ्यासात बरी असल्या कारणानं त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरल्या होती, त्यांनी मला हा खेळ शिकवला आणि तेवढ्या पुरतंच ते मर्यादित राहिलं नाही, त्यांनी माझ्या भावांना पण शिकवला. आमच्या 6 जणांचं कुटुंब, आई वडील आणि 3 बहिणी आणि 3 भाऊ, मी धरून मी घरात सगळ्यात धाकते. तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटल्या कारणानं त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण ना खेळलाच पाहिजे, आपल्याला एवढं चांगलं येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण सांगलीत असल्या कारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
0: अच्छा.
1: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले, आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होते आणि मी पहिलाच गेम जिंकले. तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता, कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल नव्हते, पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये

0: वगैरे नाव छापून आलं, मग घरातही कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता की काही असा विचारही नव्हता. एका वर्षात माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मग माझं शैक्षणिक करिअर सुरू होतं. तर बारावीला काही मार्कांनी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली आणि त्याच वर्षी योगायोगाने साताऱ्यामध्ये स्टेट सिलेक्शन स्पर्धा नॅशनल करता होती महिलांची आणि मी त्या स्पर्धेत खेळले आणि मी सिलेक्ट झाले आणि मी माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळले आणि त्यात सुद्धा एवढ्या कमी अनुभवानिशी मी आठवी आले. आणि मग माझ्या भावानं खूप कौतुक वाटलं. माझे सगळ्यात मोठे बंधू ते पण आता नाहीयेत, कैलास कांचनराव साठे, तर त्यांनी या खेळाकरता मला खूप प्रोत्साहित केलं आणि सांगितलं की तुला या खेळात गती आहे तर आता एनिवे तू तर मेडिकलला गेली नाही असं तू खेळत राहा. पण स्पर्धांची संख्या पण त्यावेळी खूप कमी होती, म्हणजे वर्षात 2-3 स्पर्धा असायच्या. तर मी दुसऱ्या वर्षी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळले त्यावेळेला मी भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले. जर तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या 4 नंबर मध्ये आलात तर तुम्ही सिलेक्ट होता आणि मी 4th आले. आणि अशा पद्धतीने माझा खेळाचा आलेख उंचावत गेला आणि मी जवळजवळ म्हणजे ते चेसचं करिअर हे गृहित धरल्यासारखं झालं. अर्थात त्यावेळेची सिच्युएशन पूर्ण वेगळी होती कारण बुद्धिबळ या खेळाला अजूनही तेवढी मान्यता नव्हती.
1: बरोबर बरोबर.
0: तर अशा प्रकारे माझी खेळाकडे म्हणजे मी ओढले गेले आणि खेळत राहिले.
1: किती छान. आणि मग त्यानंतर तुमचा हळूहळू प्रवास जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला.
0: तर कारण मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळत होते तर जवळजवळ त्या स्पर्धेनंतर 18-20 वर्ष मी प्रत्येक वेळेला भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले. आणि भारतीय टीम मध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या करता सरकार स्वतःच्या खर्चानं भारताचं प्रतिनिधित्व करायला पाठवतं.
1: जेव्हा तुम्ही भारतातून बाहेर गेलात, भारतासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करत होतात, तर तो पहिला वहिला तुमचा अनुभव कसा होता?
0: तर सुरुवातीला आता म्हणजे मी छोट्या गावातून आले तर त्यावेळेला आज जसे सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्हाला अवेअरनेस आहे, तुम्हाला जागरूकता आहे, तुम्हाला जगामध्ये काय चाललंय हे माहिती असतं, जग कसं आहे हे माहिती असतं. तर मी सांगलीतून आले आणि पहिल्या स्पर्धेत करता गेले त्यावेळी एकदम मी नवखी होते आणि सगळ्याच गोष्टी मला नव्या होत्या. विमान प्रवास नवीन होता दुसऱ्या देशात. माझी पहिली स्पर्धा माल्टा होती 1980 मध्ये. मी माल्टाला चेस ऑलिम्पियड करता सिलेक्ट झाले होते. तर ती पहिली स्पर्धा, ते पहिलं गाव, तिकडे भाषेची वेगळी भाषा बोलली जायची, इंग्लिश पण बोलली जायची नाही. तर हा सगळा नवखा आणि अतिशय चॅलेंजिंग अनुभव होता असं मी म्हणेन की ज्याचं आव्हानात्मक. ते तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात आणि नवीन नवीन अनुभव येतात.
1: अगदी खरं आहे. आणि त्यावेळेला या स्पर्धेमध्ये बुद्धिबळामध्ये महिलांचं प्रमाण तेवढं नव्हतं आताच्या तुलनेमध्ये. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ते काही खूप खेळाकडे येतात असले म्हणजे आता आज या खेळाविषयी खूप जास्त जागरूकता निर्माण झालेली आहे, म्हणजे अवेअरनेस निर्माण झालेला आहे आणि बऱ्याच पालकांना आपल्या मुलींनी बुद्धिबळ खेळावं असं वाटतं. तरी सुद्धा जर पुरुषांच्या तुलनेत जवळजवळ महिलांचं खेळण्याचं प्रमाण हे 10-15% आहे असं मी म्हणेन. आणि त्यातही अगदी वरच्या लेवलला खेळणाऱ्या महिलांची संख्या, ऍक्टिव्हली खेळणाऱ्या महिलांची संख्या 2-3% आहे. तर हे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढलंय पण तरी म्हणावं इतकं वाढलं नाहीये.
1: आता बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत का पूर्वीच्या तुलनेत स्पर्धांमध्ये सुद्धा?
0: बुद्धिबळ खेळाचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यात काही बदल झालेले नाहीत. स्पर्धांचे प्रकार बदलले, स्पर्धांच्या ज्या म्हणतो तुम्ही संधी वेगवेगळ्या मिळतात त्या बदलल्या आहेत आणि स्पर्धांच्या करता तयारी करायची पद्धत बदलली. पूर्वी काय होतं की स्पर्धा मी जसं म्हटलं की मोजक्या असायच्या, म्हणजे मी जर समजा सिलेक्ट झाले तर एक वर्ष मी एशियन चॅम्पियनशिप खेळीन, एक वर्ष एशियन झोनल खेळीन, एक वर्ष कॉमनवेल्थ खेळीन, एक वर्ष ऑलिम्पियड खेळीन, म्हणजे वर्षात एखादी स्पर्धा आम्हाला मिळायची. आणि आज जर त्याच्या तुलनेत पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एका वेळेला प्रत्येक ठिकाणी 10-12 टुर्नामेंट वेगवेगळ्या देशात होत असतात आणि त्यामुळे खेळाडूंना खेळायची संधी मिळते. त्या अखेरीज वर्ल्ड चेस फेडरेशन ज्याला आपण फिडे म्हणतो त्यांनी मुलांना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळ्या वयोगटाच्या स्पर्धा सुरू केल्या, म्हणजे अंडर 6, अंडर 8 अशा स्पर्धा सुरू केल्या. त्यामुळे मुलं इतक्या लहानपणापासून या खेळाकडे ओढले जातात आणि स्पर्धात्मक खेळायला लागले आणि तेव्हाही अशी 6 वर्षाची मुलं नियमितपणे खेळून यश मिळवतात. ते साधारणपणे 14-15 वर्षापर्यंत ते खूप उत्कृष्ट खेळाडू बनतात. जेव्हा आम्ही खेळत होतो त्यावेळेला आम्हाला बुद्धिबळाचं स्वतःचं काही ज्ञान वाढवायचं असेल तर पुस्तकांचा आधार घ्यायला लागायचा कारण त्यातून बरेच

0: वर्ल्ड चॅम्पियन्सनी छान छान पुस्तकं लिहिलेली होती, पण ती पुस्तकं भारतात उपलब्ध नसायची. मग आम्ही जेव्हा परदेशात जायचो त्यावेळेला आम्हाला ती पुस्तकं मिळाली की आम्ही विकत घ्यायचो. आणि मासिकं यायची काही, त्या मासिकांचा अभ्यास करून आम्ही ज्ञान मिळवायचो. पण आज काय झालेलं आहे की संगणकामुळं बुद्धिबळामध्ये एक अशी रिव्होल्युशन झाल्यासारखी झालेली आहे. कारण संगणकामध्ये एका वेळेला सर्व जगातल्या खेळाडूंचे गेम तुम्हाला मिळतात, कारण खेळाडूंचे डेटाबेस तयार झालेत. म्हणजे तुमच्याकडे आता करोडो गेम आहेत, अर्थात करोडो गेम आहेत म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं असं नाही, त्याचा पण अभ्यास करायला लागतो. आणि अभ्यास करून त्यातून तुम्हाला आवश्यक ते गोष्टी उचलायला लागतात. तर तेही किचकटच काम आहे. पण आमच्या वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो तर कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या, पुस्तकांच्यामुळेच बॅग भक्ती भरलेली असायची. कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले. म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला. म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. म्हणजे तुम्ही कुणाशीही खेळू शकता आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला एक तासातच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले एक मिनिटापासून 3 मिनिटं 5 मिनिटं काहीही गेम खेळू शकता. आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमचे करमणूक पण होते.
1: खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात. एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले, कारण आता युरोपमध्ये थोडी तरी भारतीयांच्या विषयी माहिती होती. पण जेव्हा मी पोलंडला 1985 मध्ये खेळायला गेले, 84-85 दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची. कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा. टाकेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं, तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखून वगैरे आहे का. किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे, असे खूप गैरसमज होते. पण आता जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय. आणि ऍज अ चेस प्लेईंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती, पण आज आपले भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात. त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की 1993 साली मी आणि प्रवीण, ग्रँडमास्टर प्रवीण, आम्ही लंडन मध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील, म्हणजे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको किंवा आई मुलगा वगैरे असे खेळत असतील, तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली ती आहे फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली. आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल.
1: खूपच छान, खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो काय सांगाल आपण. सध्या सगळीकडे कसं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय, कारण
0: आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात, म्हणजे त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली आहे.
1: हो,
0: कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन नाही आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन की तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा. नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता, दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, ते अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, आणि तुमचे

0: गोष्टीचं म्हणजे कारण, एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं, ती वृत्ती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्च मध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परोने एक प्रयोग केला होता जर्मनीत. त्यांना तीन मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठली म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं. एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावेळेच चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचे त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप उल्लेखनीय झालेली होती. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची प्रगती होणार नाही तर चेसचा सराव केल्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होतील. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल, तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात, जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो.
1: नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा ह्या सगळ्या
0: गोष्टी. तुम्हाला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल आहे ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढलंय.
1: खरंय खरंय.
0: आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात. म्हणजे भले सुडोकू असो, शब्दकोड असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळे कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू.
1: अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे. तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा समज आहे की बुद्धिबळा बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही, तर हे एकदम चुकीचं आहे. कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ऍबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ऍबिलिटी टू हँडल स्ट्रेस, या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेमध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज. त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा की आपल्याला एका जागी बसून खेळायचं आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचंय. तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्यायाम करतात म्हणजे बुद्धिबळा करताच पुरत असं नाही, पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योगा, योगा मेडिटेशन, त्याच्यानंतर जॉगिंग, स्विमिंग, त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडूंच्या करता. आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो.
1: अगदी खरं. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे. पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी, पण खूप तयारी करून कित्येक वेळा तुम्ही मानसिक दृष्ट्या दमून जाता. आणि बुद्धिबळ खेळात मानसिक दृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरती जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते. तर चांगली विश्रांती असणं आवश्यक होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्यात तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल.
1: आणि
0: कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता, तर पॅनिक होता का म्हणे? कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात. तर समजा एखाद्या खेळी करता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो. तर हे जे वेळाचं तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक आधुनिक फायदा मला दिसून येतोय.

0: हल्ली हातचालकी सारखे प्रसंग घडताना दिसतात. इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो. काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून
1: अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी. कारण पूर्वीच्या काळी इंजिन वगैरे नव्हतं आणि आता काय झालं, चेस अनालिसिस करणारे इंजिन तयार आहेत. तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं. आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज हरवू शकता. आणि वर्ल्ड चेस फेडरेशनच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळे काय झालं ते सांगते. तर लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान, किंवा त्यांच्या बरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून भू सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाई आहे. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामाने, इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स को पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतो. पेन तर सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगच्या प्रकारात खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण टिपसे जेव्हा स्पर्धा करत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लीडिंग होते, म्हणजे त्यांचा स्कोर चांगला होता, ते टॉपवर होते. त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला, आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या मुला पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफर केली. जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही ऑपोनंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता. आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता. आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो, पण हा ते पण करायला तयार नव्हता. आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला तो नवखा खेळाडू. आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होते. मग गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेले आणि त्याची तपासणी केली तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा याचा वापर करतोस, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठेतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केले ते स्पीकर मायक्रोफोन, आणि तो मूव केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा. आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव सांगायचा. जर त्यानं बरोबर मूव गेस केली, म्हणजे ऑपोनंटनं काय मूव केली हे त्यानं बरोबर गेस केली, तर हा तीन वेळा टॅप करायचा पाय, आणि मग त्यावरून तो त्या मूवला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा आणि याच्या कानात ऐकू यायचं आणि मग तो ती मूव करायचा. तर हे निदर्शनात आलं आणि त्यानं त्याची मोडस ऑपरेंडी सांगितली. त्याच्यानंतर त्याला चेस मधून डिबार करण्यात आलं आणि जो सरांचा पॉईंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं, कारण तो खेळाडू खेळाडूच नव्हता, पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेला होता आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं. तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं, तर त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशीनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठली गोष्ट आत नेला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं, पण बाकीच्या गोष्टी स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे, पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाई आहे. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. असे त्यांनी जाचक नियम केलेत, पण त्या आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत की एवढं चिटिंगचं प्रमाणही नव्हतं.
0: आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची, पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी?
1: ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो, त्याच्यात करोडो गेम असतात, पण फक्त त्याच्यामुळं तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही, तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान

0: कळायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. तर ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो. पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झाले तसं मी म्हणता येणार नाही. आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक निवड, पूर्वी चेस प्लेइंग एज म्हणजे तुम्ही एक चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं. म्हणजे साधारणपणे 22-23 वर्षी तुम्ही एक चांगला खेळाडू, परिपक्व खेळाडू बनू शकत होतात. पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे, कारण पूर्वीच्या तुलनेमध्ये आज मुलं 5-6 वर्षी खेळायला शिकतात. आणि 5-6 वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात. आणि अशा पद्धतीनं ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी त्याग, बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात. तेव्हा ते 14-15 वर्ष एक चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना की गोकेश, लोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्यानं 20 वर्षाच्या आधी 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा, अर्जुन इरगेसी, आपल्याकडे खेळाडूंची अशी रांग आहे. पण ही मुलं एका दिवसात तयार झालेले नाहीत, ही 5-6 वर्षापासून खेळतात.
1: खरंय, मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे, म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठं तुम्ही चुकताय, तुमचे काय विकनेसेस आहेत, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, त्या प्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या खेळाडू जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पाडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही. आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही हे स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळलाय त्यांचं अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि स्वतःचा स्वतः पण अभ्यास करणं, म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकाला की बाबा काय हे का असं होतंय ते का होतंय, ती उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. भाग्यश्रीताई, तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघे जण एकाच क्षेत्रामध्ये आहात तर कसा फायदा होतो? आता तुम्ही एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं, एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: ऍक्च्युली आम्ही दोघेही खेळाडू असल्याकारणाने आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो. नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो, कारण तेही बुद्धिबळ खेळतात मी बुद्धिबळ खेळतात तर आम्ही चर्चा करतो, अनालिसिस करतो. आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा आणि स्पर्धांना आम्ही एकत्र जाऊ शकायचो. त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची जाणीव बऱ्याच वेळा यू मिस युअर होम तसं व्हायचं नाही. आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो, सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. तिथे काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं. जर एखादा जर खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून का होईना सांगायला लागतं, पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो, समजू शकलो आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं वाटतं.
1: अरे वा, खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं, आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथ मध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं. तर तसं न करता तुम्हाला या

0: सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे अभ्यास, कारण अभ्यास
1: हा
0: फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्ट साठी नाही, त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होते. तर अभ्यास आणि खेळ त्याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे, आणि जास्तीत जास्त मिळतील त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच, आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं.
1: नक्कीच. तेव्हा भाग्यश्रीताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते.
2: श्रोते हो, बुद्धिबळ हा असा खेळ जो खेळत असताना मनाची एकाग्रता आणि बुद्धीचा वापर या दोहोंची सांगड घालत व्यक्तिमत्व विकास होत जातो. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जून चेसच्या क्लासला घालतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू गुकेश प्रज्ञानंद हे यूथ आयकॉन बनले आहेत. बुद्धिबळ हा खेळ ज्या पटावर खेळला जातो तो काळ्या पांढऱ्या चौकटींचा पट आणि खेळातील प्यादे या सर्वांशी मुलांची दोस्ती होत जाते. प्रत्येक वयोगटाला हा खेळ भुरळ पाडत जातो. श्रोते हो, आत्ताच आपल्याला बुद्धिबळ या खेळाविषयी महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर भाग्यश्री ठिपसे यांनी खूपच सुंदर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत घेतली होती मधुलिका नेरूरकर यांनी.

रसिका हो, मनुष्याला जसा शरीराचा व्यायाम गरजेचा तसाच मनाचाही व्यायाम तितकाच महत्त्वाचा. मनाच्या नियमित व्यायामाने कदाचित विस्मरणाच्या आजाराची शक्यता कमी होऊ शकते. तर अशा या स्मृतींना जपणे, सुडोकू, शब्दकोडे, बुद्धिबळ किंवा स्मरणशक्तीसारखे असे खेळ खेळणे हे उत्तम पर्याय आपल्यापुढे आहेतच. तर अशा या स्मृतीवर्धन मालिकेचा पहिला भाग आज आपणासमोर आम्ही घेऊन आलो आहोत. पहिल्या भागात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकांपैकी पहिला.

श्रोत्या नमस्कार. सुदृढ मन सर्वांसाठी असं घोषवाक्य घेऊन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही 1990 सालापासून ठाण्यात, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर खरं तर कार्यरत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज आरईबीटीचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत. मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये IPHचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईन सुद्धा संस्थेमार्फत

0: शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज आरिबीटीचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत. मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये IPHचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईन सुद्धा संस्थेमार्फत चालवली जात असे आणि याखेरीज मानसिक आरोग्याशी संबंधित, मनोविकासाशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम हे संस्थेमार्फत चालवले जातात. या कार्याशी अगदी जवळून परिचय झालेला आणि आधी हे सगळं शिकून घेऊन नंतर त्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अशा अलकनंदा पाध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत. अलकनंदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: IPHचा सप्तसोपान प्रकल्प याविषयी आम्ही खरं तर यापूर्वी डॉक्टर शुभा थत्ते यांच्याकडून माहिती घेतली होती आणि या सप्तसोपानच्या अंतर्गतच मला वाटतं स्मृतीवर्धन हा जो प्रकल्प आहे त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात आणि खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम तुम्ही राबवत असता, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात या संकल्पनेअंतर्गत. तर स्मृतीवर्धन म्हणजे काय त्याविषयी थोडी माहिती द्या.
1: आपला देश हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातोय. त्याची लोकसंख्या साधारण 144 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातही वृद्धांची म्हणजे 60 आणि त्याच्यावरच्या वयाच्या व्यक्तींची संख्या जवळपास 13 ते 14 कोटींच्या आसपास आहे. आता औषध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शोधांमुळे माणसाचं आयुर्मान वाढलंय, पण ते वाढलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी असणाऱ्या कुठल्याही वृद्धाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर आज आता आपण विचारलं की बाबा तुमची आता इच्छा काय आहे याच्या पुढे, तर मला खात्री आहे की कोणीही आता प्रमोशन, चांगली नोकरी किंवा घर किंवा असलं काहीच मागणार नाही. तर ते सांगतील की मला शेवटच्या श्वासापर्यंत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये.
0: अगदी खरे.
1: तर त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी राहायचं असेल तर आपल्या शरीराने किमान धडधाकट राहणं हे गरजेचंच आहे ना. आणि त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण शरीराची योग्य ती काळजी सुद्धा घेत असतात, जसं की नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार, योग साधना वगैरे वगैरे करतच असतात. पण मेंदूच्या आरोग्यासाठी आपण काही खास प्रयत्न करतो का? आणि नसला तर मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: कारण मेंदू हा सुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे ना, आणि बाकीच्या अवयवांप्रमाणे उतार वयात तो सुद्धा थकतच जातो. म्हणजे बघा हा, की आता आपल्या कानाची श्रवण शक्ती क्षीण झाली तर आपण त्यावर लगेच श्रवण यंत्राचा मार्ग शोधून काढलाय. अधूदृष्टीबद्दल तर आजकाल बोलायलाच नको. 5 वर्षाच्या नातवापासून 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्रास सगळीकडे चष्म्याचा वापर होताना दिसतोय. तिथे चष्मा मिळतो, दातांनी साथ सोडली तर आजकाल इम्प्लांट तरी करतात, नाही तर कवळी आहेच की
0: हो ना.
1: त्याच्या खाली जर विचार केला तर आपली मान, तर मानेच्या किंवा व्हर्टिगोच्या समस्यांसाठी मानेला पट्टा किंवा कॉलर आहे. आणि हृदय रोगासाठी बायपास किंवा किमान अँजिओप्लास्टीचे पर्याय आहेत. त्याच्या पुढे आणखी विचार केला तर कंबरदुखीसाठी कमरेला सपोर्ट करायला आपल्याकडे कंबर पट्टा असतो. त्याच्या खाली आणखीन गुडघ्यांपर्यंत गेला तर नी रिप्लेसमेंटचे पर्याय आहेत. थोडक्यात काय तर शरीरातल्या कुठल्याही अवयवांपर्यंत आपल्याकडे काही समस्या निर्माण झाली तर काहीतरी पर्याय शोधता येतात. पण मला सांगा मेंदूसाठी काय, अर्थात इथे मी गंभीर आजारांबद्दल आपण सांगत नाहीये हा, पण वाढत्या वयानुसार आपले हात पाय ज्याप्रमाणे थकताय तसं मेंदूही थकलेलाच असतो ना. आता मेंदूतल्या पेशींची संख्या, त्यांना होणारा रक्त पुरवठा, नंतर त्यांचा आपापसातला संवाद म्हणजे कोऑर्डिनेशन, या सगळ्यावर सुद्धा वाढत्या वयाचा परिणाम होतच असतो. की त्यांनी काय होतं तर आपल्या स्मरणशक्तीची धार हळूहळू बोथट होत जाते.
0: म्हणजे हल्ली आता डिमेन्शियाचे विस्मरणाचे रुग्ण वाढत आहेत.
1: हो हो ना.
0: आणि जरा ही समस्या सुद्धा थोडी अलीकडच्या वयात यायला लागली.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्याबद्दल म्हणजे असं बघा हा, की आता तुम्ही म्हणाला तसं त्याच्यावर सांगते, आपल्याला कुठेतरी रस्त्यात एखादी व्यक्ती भेटते, आपण तिच्याशी छान गप्पा मारतो, घरी येऊन आपण कोणाला सांगायला जातो तर त्यांचं नावच आपल्याला त्या क्षणी आठवत नाही कोण बरं, असा जो प्रकार असतो. आणि आणखीन तुम्हाला माहिती असेल की आपल्या स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास होणारी गोष्ट म्हणजे की आपण ओट्यापासून फ्रीज पर्यंत जातो आणि फ्रीज उघडताना आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याला फ्रीजमधनं नक्की काय काढायचं, आपण कशाला आलो होतो इथे. हा बहुतेक सगळ्यांची अडचण असते. आता अर्थात ही झाली वांग

0: हे दाखल दोन उदाहरणं मी सांगितली. पण तुम्ही आता जे म्हणाला डिमेन्शिया, तर हा काही डिमेन्शियाचा प्रकार नाही बरं का, म्हणजे घाबरायचं कारण नाही. तसं अशी एखादी जर बाब सोडली तर तुम्ही एरवीचे दैनंदिन व्यवहार अगदी व्यवस्थितच करत आहात, त्यामुळे या असल्या प्रकारच्या विस्मरणाला आपण ढोबळमानाने सर्वसाधारण विस्मरण म्हणू शकतो. आणि ते कोणाच्याही बाबतीत होतं. हा पण समजा हा आता की एकच प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला त्याचं उत्तर दिलंय, परत 5 मिनिटांनी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारते आणि परत हे वारंवार जर मी करत असेल किंवा थोड्या वेळापूर्वी घडलेली काहीतरी गोष्ट मला आठवतच नाहीये किंवा माझ्या विचारात सतत काहीतरी उलटसुलट गोंधळ होत आहे, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जर का शंका वाटायला लागली तर तो मात्र सर्वसाधारण विस्मरणाचा प्रकार नाही, तर तो गंभीर असू शकतो. मेंदूच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणाऱ्या आजाराला डिमेन्शिया म्हटलं जातं. कोणावरही वेळ अशी नकोच यायला, पण त्यामुळे मात्र येणारं परावलंबन हे अटळच असतं. तर त्यासाठी आता शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न झालेच पाहिजेत. म्हणून आजकाल बघा की शारीरिक व्यायामासाठी जिममध्ये जातात, व्यायाम करून घेतले जातात. त्याचप्रमाणे माझ्या या स्मृतीवर्धन सत्रामध्ये मेंदूसाठी आवर्जून वेगवेगळे प्रयोग किंवा व्यवसाय घेतले जातात.
1: वा, तुम्ही खरोखरच या एका वेगळ्या समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे गंभीर विस्मरणापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मेंदू करता व्यायाम, बौद्धिक खाद्य ज्याला म्हणतो अशा प्रकारचं, पण ते सुद्धा परीक्षा न वाटता सहज सोपं व्हावं अशा प्रकारचा उपक्रम या सप्तसोपान अंतर्गत स्मृतीवर्धन या नावाने राबवला जातो. अलकनंदाताई, तुम्ही आत्ताही छान पार्श्वभूमी सांगितलीत ह्या स्मृतीवर्धन उपक्रमाची, पण याची सुरुवात कधीपासून केली?
0: याची सुरुवात सांगायची तर आपल्याला करोना काळात जायला लागेल. त्या काळच्या नुसत्या आठवणीने सुद्धा अजूनही आपल्या अंगावर शहरे येतात.
1: खरे,
0: अक्षरशः अवघ्या जगाला पडलेलं ते स्वप्न असं होतं, नाही का? तर आजूबाजूच्या दुर्दैवी घटना बघून किंवा अज्ञात भयाच्या आशंकेने आणि त्यात पुन्हा विलगीकरण असलं तर माणसं मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. मग बाहेरच्या जगाशी तेव्हा संपर्काचं साधन काय होतं? फक्त टीव्ही आणि हातातला मोबाईल आणि त्यावरचं व्हॉट्सअप.
1: रेडिओ सुद्धा होता आमचा.
0: हो, रेडिओ सुद्धा होता आणि त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे ते मान्य करायलाच लागेल. पण त्यावरून या व्हॉट्सअप आणि याच्यावरनं बऱ्याचदा खऱ्या खोट्या बातम्यांचा सुकाळ असायचा, जेणेकरून मन आणखीनच सैरभैर व्हायची शक्यता. पण अशा वेळेला त्याच व्हॉट्सअपचा वापर करून लोकांना काहीतरी सकारात्मक उद्योगात गुंतवायची कल्पना पुण्याच्या अत्यंत कल्पक आणि हरहुन्नरी अशा वर्षा राजहंस, सुमेधा लेले आणि त्यांची सहकारी मीरा कुलकर्णी यांनी चालू केला. त्यांची कल्पना अशी की त्यांनी एक व्हॉट्सअप मेमरी ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रुपमधल्या सदस्यांना त्या दर आठवड्याला भाषा, सामान्य ज्ञान, गणित, काहीतरी कोडी असे अनेक विषयांवरचे प्रश्न सोडवायला द्यायच्या आणि पुढच्या आठवड्यात त्या सदस्यांकडनं उत्तरं मागवायच्या. आता बुद्धीला चालना देणाऱ्या आणि मनाला गुंतवून ठेवणाऱ्या त्या उपक्रमाची मी सुद्धा सदस्य झाले बरं का. करोनामुळे आलेला मानसिक ताण कमी करायचं श्रेय या मेमरी ग्रुपला अर्थातच द्यायला लागेल आणि त्यांच्या संस्थापकांना. आज तर आता त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपचं तर आता महाकाय वृक्षात रूपांतर झालंय, म्हणजे मेगा मेमरी क्लब मध्ये बरं का.
1: अरे वा.
0: मग हळूहळू करोनाचं सावट निवळायला लागलं. तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. तर वर्षा राजहंसनी एकदा असं सांगितलं की हा फक्त व्हॉट्सअप ग्रुप न राहता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष असे व्यवसाय घ्यायला सुरुवात करा.
1: अच्छा.
0: तर आणि त्यासाठी सहकार्य करायची तयारी सुद्धा दाखवली. आता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं आमच्या ठाण्यातलं हे ज्येष्ठांसाठीचं सप्तसोपान केंद्र. आता सप्तसोपान म्हणजे नक्की काय, तर त्याचीही सुरुवात अशी आहे की माझ्या गुरु मेंटॉर सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभा थत्ते यांनी काही वर्षापूर्वी सेज म्हणजे सॅटिस्फाईड एजिंग या उपक्रमाअंतर्गत निवृत्तीनंतर ज्येष्ठ मंडळी आपला वेळ कसा घालवतात याचा सर्वे केला होता आणि त्यातून

0: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, आपला जो वेळ मिळालेला आहे त्याचा काहीतरी एंगेज ठेवणं मेंदूला हा त्यांचा हेतू होता. तर घरात अशा वृद्धांनी एकटेपणाने एकलकोंडेपणाने न बसता काहीतरी कशात तरी कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते, नाही का? तर त्यामुळे त्या दृष्टीने स्वतः डॉक्टर थत्ते आणि अलीकडेच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH च्या अंतर्गत January 2018 ठाण्यात खास ज्येष्ठांसाठी मन मेंदू आरोग्य संवर्धन केंद्र म्हणजेच हा सप्तसोपान नावाचा प्रकल्प चालू केला होता, जिथे एखादी नवीन भाषा शिकवली जाते किंवा चित्रकला, ओरिगामी, संगीत, इतकंच काय छोट्या छोट्या स्टेप्सनी नृत्य सुद्धा,
1: अरे वा,
0: अशी अनेक सत्र घेतली जातात. तर माझ्या मनात असा विचार आला की हा जो आपण व्हॉट्सअप मेमरीचा जो व्यवसाय प्रकार करतोय आपण तो आपण इथे करून बघायला काय हरकत आहे, म्हणून मी त्या दृष्टीने थत्ते मॅडमशी बोलले आणि त्यांच्या संमतीनंतर साधारण 5 वर्षापूर्वी मी तिथे ही सत्र घ्यायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी त्याचं बारसं केलं बरं का, आणि त्याचं नाव ठेवलं स्मृतीवर्धन. मग हसत खेळत त्या स्मृतीवर्धनच्या सत्राद्वारे मग मी उपस्थित ज्येष्ठांच्या मेंदूला सक्रिय कसं ठेवता येईल अशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली.
1: तर अलकनंदाताई, तुम्ही आत्ता ह्या स्मृतीवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या कामात खूप चांगली प्रगती झाली. या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्याशी बोलणार आहोत. आधी इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात मेंदूसाठीच्या व्यायामाची माहिती देणाऱ्या स्मृतीवर्धन या 4 भागांच्या मालिकेतील पहिला भाग. या भागात अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत घेतली होती नेहा खरे यांनी.

मैत्रिणींनो, आज सादर झालेल्या कार्यक्रमांच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे आणि त्यांच्यासोबत माझ्या सहकारी अक्षया, मधुलिका, चेतना आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. आपला दिवस सुंदर जाऊ.

103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आमच्या केंद्रानं तो सहक्षेपित केला. यावेळेला दुपारचा 1 वाजतोय. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांचा अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 12:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या 6 महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. मान्सून असो वा मान्सून

0: अधिवेशन सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, अने हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला. मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले. या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. हॉर्मोनच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग 9व्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये हॉर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहारीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या हॉर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लाम रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली 3 क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं. मात्र चौथं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून त्यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि नॉर्थ आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाव इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत.

0: त्यानंतर त्या मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांची त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोडाना सिल्जानोवस्का दावकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशोर डॅन हंगामी प्रधानमंत्री इली बोलोसोन यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला रस्त्यावरून जाणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि गोवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालंय. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. CJP च्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: विदेश वो शाकाहारी हैं, विदेश क्या उन्हें भारत में भी दिक्कत आती है कई बार. अच्छा, अब हम विदेश को छोड़कर जब हम अपने ही देश में आते हैं और अपने गांव को छोड़कर बाहर जाते हैं तो जानने के लिए, या आप कभी उस जगह पर काम करने के लिए गए होंगे तो कई सारी चीज़ें भी तो नई नई मिलती है ना. कई सारे रिश्ते मिलते हैं, कई सारे लोग मिलते हैं, अलग अलग संस्कृतियाँ मिलती हैं, उन सब संस्कृतियों के साथ भी जुड़ जाते हैं. और जो विदेश जाकर रहते हैं वो लोग भी अपने जीवन में बड़ी अलग तरीके से अपनी एक दुनिया सजाते हैं. हाँ, रिश्ते जो अपने रक्त के हैं ये अपने हैं, वो छूट भी जाते हैं. तो जल्दी से बताइएगा कि कभी कोई ऐसा मजबूत रिश्ता आपका छूटा है जो आपको छोड़कर कभी चला गया हो.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश मिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं वेग घेतला असून संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं.

0: राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपर फूटबद्दल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसद मार्च काढण्यात आला आहे. या मार्चसाठी परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं पत्र दिल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं. दरम्यान सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये शांघाय इथे झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदविजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. उझबेकिस्तानात ताशकंद इथे झालेल्या रसायनशास्त्र आणि लिथ्यू आनियात विल्सिनियस इथे झालेल्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखा वर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
1: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्या वेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतंय, कारण तो देश नवा असतो, त्यांचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचे सगळे ऍपरेटस वेगळे, त्या सगळ्याला ऍडजस्ट करून आपली मुलं त्या परीक्षा प्रॅक्टिकलच्या सुद्धा देत असतात. आणि आता तर इतकं चॅलेंजिंग झालंय प्रॅक्टिकल की त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यामध्ये खूप सारे कम्प्युटर सायन्सेसचे काही कन्सेप्ट येतात, अशा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या या परीक्षा होतात. त्यामुळे त्या मुलांना खूप एन्जॉय करायला मिळतात.
0: यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या तरुण अभ्यासकांसाठी कॅग म्हणजेच भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने देशव्यापी शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावरील स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दोन्ही स्तरांवर पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टरेट स्तरावरचे अभ्यासक यांच्यासाठी स्वतंत्र गट असतील. विजेत्यांना रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मेसिडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथे मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशीही संवाद साधतील. मोल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मोल्दोवानंतर राष्ट्रपती उत्तर मॅसेडोनियाला आणि रोमानियाला भेट देणार आहेत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर

0: आज कार आणि ट्रक यांच्या धडके झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. जखमींना राजवाडी तसंच गोवंडी रुग्णालयात दाखल केलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून कालच्या तुलनेत पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 54% जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत आणि धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागाने उद्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. CJP संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67 आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दिल ही जानता है कि मुझे कितनी कतर ब्यौत करनी पड़ती है. क्या पहनूं, क्या ओढूं? तुम्हारे साथ जिंदगी खराब हो गई. गुरु सेवक को ही देखो, तुमसे कम पड़ा है, उम्र में भी तुमसे कहीं छोटा है, मगर 500 रुपया महीना लाता है. और राम दुलारी रानी बनी बैठी.
2: ये सिलसिला कई मिनट तक जारी रहा और बेचारे उमानाथ खामोश सुनते रहे.
3: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? आइए सुनते हैं आज इस कहानी की 3री और अंतिम कड़ी.
2: एक हफ्ता तक रूप कुमारी हैजान की हालत में रही. बात बात पर झुंझलाती, लड़कों को डांटती, शोहर को कोसती, अपनी तकदीर को रोती. घर का काम तो करना ही पड़ता था वरना नई आफत आ जाती. लेकिन अब किसी काम से उसे दिलचस्पी न थी. घर की जिन पुरानी धुरानी चीजों से उसे दिली ताल्लुक हो गया था, जिनके सफाई और सजावट में वो मुनहमिक रहा करती थी, उनकी तरफ आंख उठाकर भी ना देखती. घर में एक खिदमतगार था. उसने देखा है कि बहू जी खुद घर की तरफ से लापरवाह है तो उसे क्या गरज थी कि सफाई करता. दोनों बच्चे भी माँ से बोलते डरते थे और उमानाथ तो उसके साए से भी भागते थे. जो भी कुछ उनके सामने आ जाता जहर मार कर लेते, दफ्तर चले जाते. दफ्तर से लौटकर दोनों बच्चों को साथ लेकर कहीं घूमने निकल जाते. रूप कुमारी से कुछ बोलते रूह फना होती थी. वहां उनकी तफ्तीश जारी थी. एक दिन उमानाथ दफ्तर से लौटे तो उनके साथ गुरु सेवक भी थे. रूप कुमारी ने आज कई दिन बाद जमाने से मसालहत कर ली थी और उस वक्त से झाड़न लिए कुर्सियां और तिपाइयां साफ कर रही थी कि गुरु सेवक ने उसे अंदर पहुंचकर सलाम किया. रूप कुमारी दिल में कट गई. उमानाथ पर बेहद गुस्सा आया.
1: क्या करते हैं आप? उन्हें यहां लाकर क्यों खड़ा कर दिया? न कहना न सुनना, बस बुला लाए. अब इस हालत में देखकर गुरु सेवक ने दिल में क्या समझा होगा हम लोगों को, मगर आपको अकल आई ही कब थी? मैं अपना पर्दा ढांकते फिरती हूं और आप उसे खोलते फिरते हैं. जरा भी शर्म नहीं, जैसे बेहयाई का जामा पहन लिया आपने तो. खामख्वाह मुझे जलील करते रहते हैं बस.
2: दुआ देकर आफियत पूछी और कुर्सी रख दी. गुरु सेवक ने बैठते हुए कहा,
4: आज भाई साहब ने मेरी दावत की है, मैं इनकी दावत पे तो ना आता.

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय, आणि त्याचं नाव आहे सॉंग्स कुड टेल अ स्टोरीज, लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉंग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे, पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्ट ब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदललाय. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी,

प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधीकाळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

न्यूज व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग गॉड यू

नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. वर्धा तालुक्यातील रोठा इथं 12 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे निर्देश. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. आणि वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर विरुळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर, देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गदारोळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतरचे माजी आमिर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील रोठा इथं 12 वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि खून प्रकरणाची सुनावणी जलदगती अर्थात फास्टट्रॅक न्यायालयात व्हावी, तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. यापूर्वी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक SIT नियुक्त करण्याचे तसंच दोषारोप पत्र लवकर दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले होते, त्यामुळे प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया वेगानं पार पडून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. मराठी भाषा, साहित्य आणि बोलींच्या जतन संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसंच राज्य मराठी विकास संस्थेच्या सर्व वैधानिक बैठकींचं वार्षिक वेळापत्रक आगाऊ निश्चित करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत त्यांनी मराठीच्या प्रचार प्रसार आणि संशोधनासाठी ठोस धोरणं राबवण्यावर भर दिला. बैठकीत पुस्तकांचं गाव, पेटी वाचनालय, झाडी बोली संवर्धन, तंजावर इथल्या मोडी लिपीत कागदपत्रांचं डिजिटायझेशन आणि लंडनमधील जागतिक मराठी केंद्राच्या कामाचा आढावा घेण्यात आला. महालेखाकार लेखा आणि हक्क 2 महाराष्ट्र नागपूर यांनी 2025-26 या वर्षाचे GPF भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरणपत्र सेवार्थ पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यातील माहिती, नाव, जन्मतारीख आणि मासिक अभिदानाची पडताळणी करून त्रुटी असल्यास तातडीनं दुरुस्त करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य नोंदणी आणि मुद्रांक विभागातील राजपत्रित आणि अराजपत्रित कर्मचारी संघटनांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनामुळे नागपूरसह राज्यातील अनेक नोंदणी कार्यालयांचं कामकाज ठप्प झालं. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई, कार्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था, रिक्त पदं भरणं आणि अन्य प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्यासाठी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्या महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून त्यावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. राजधानी दिल्लीत सुरू असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषण दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्याचा आरोप करत यवतमाळ इथं विद्यार्थी, विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एक दिवसीय उपोषण आंदोलन केलं. यावेळी त्यांनी समाजसेवक वांगचुक यांच्या समर्थनार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं केली, तसंच बसस्थानक चौकात मानवी साखळी तयार करून वाहतूक रोखून धरण्यात आली.
नीट परीक्षा पेपर फुटी

0: प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये देखील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला. आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं. नागपुरातही विविध संघटना आणि तरुणांनी आंदोलन केलं. आम्ही सारे भारतीय फोरमच्या बॅनरखाली संविधान चौक इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक आणि तरुण सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी सोनम वांगचुक यांच्याशी झालेल्या कथित वागणुकीचा निषेध नोंदवला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातील मुद्रांक निरीक्षण मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी समोर जाऊ नये कारण त्याचा राज्याच्या महसुलावर परिणाम होईल असं आवाहन त्यांनी केलं. भाजपाच्या लेटरहेडचा वापर कोणत्याही अवैध व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. नीट परीक्षा प्रकरणावरून सुरू असलेलं आंदोलन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेलं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच नागपूर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1,400 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन समिती निधी मंजूर केल्याची माहिती देत हा निधी विविध विकास कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गजर विठ्ठल नामाचा हा भक्तिमय गीतांचा कार्यक्रम 24 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांच्यासह अभिषेक मारोटकर ऋषिकेश करमरकर आणि मंजिरी वैद्य अय्यर भक्तिगीतांचं सादरीकरण करणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांवर आधारित विदर्भस्तरीय खासदार खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान श्री संताजी सभागृह सक्करदरा इथं करण्यात आलंय. स्पर्धेची महाअंतिम फेरी 9 ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार असून विजेत्या संघाला 51,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी 21 ते 25 जुलै या कालावधीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सोले यांनी दिली. जूनमधील कमी पावसामुळे संथगतीनं सुरू झालेल्या खरीप पेरण्यांना जुलैच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे वेग आला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार अमरावती विभागात आतापर्यंत सुमारे 58% खरीप पेरणी पूर्ण झाली असून सोयाबीन कापूस तूर उडीद मूग मका आणि ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण समाधानकारक होत असून शेतकऱ्यांमध्ये आशावादाचं वातावरण आहे. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर विरुळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कारमध्ये 4 प्रवासी तसंच ट्रकमधील चालक आणि क्लीनर यांचा समावेश आहे. कारमधले सर्व मृत हे वर्धा जिल्ह्यातल्या सालोड इथले रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार भरधाव ट्रकनं कार मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. यापूर्वी समृद्धी महामार्गावर इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक एकेरी मार्ग सुरू होती. अपघातानंतर परिस्थिती लक्षात घेऊन वर्धा पोलिसांनी काही काळ हा मार्ग टाळण्याचं आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहन चालकांना केलं होतं. हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज दुपारनंतर नागपुरात दमदार पावसानं हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. वर्धा तालुक्यातील रोठा इथं 12 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले फास्टट्रॅक कोर्टात सुनावणीचे निर्देश. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन आणि वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर विरुळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 5:30 पाच वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं आहे असं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स अने हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचूक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते पूनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचूक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचूक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज राज्यातही विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर, बँड पथकं आणि फटाके फोडायलाही बंदी घालण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकंदर 7 जणांचा

मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाजवळ कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर बसचा चालक आणि वाहकासह 7 जखमी झाले. वर्धा तालुक्यात रोठा इथं 12 मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूकही होणार आहे. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67 आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलो चाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यांच्या नेतृत्वाखालच्या 3 पीठानं सांगितलं. राज्य सरकारनं गंगाखेड, अमरावती आणि कटोल इथल्या 115 कोटी रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधलं श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमधलं श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातल्या कटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराच्या कामाचा यात समावेश आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातल्या मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांच्याबरोबर चर्चा. 67 आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 आणि 4 पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतच 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारतर्फे देण्यात येणारे चित्रपट क्षेत्रातील अतिशय मानाचे पुरस्कार मानले जातात. हे पुरस्कार द्यायला 1954 सालापासून

0: पासून प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच म्हणजेच 1954 साली श्यामची आई या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ मिळालं आणि मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारावर पहिल्या वर्षीच मोहर उमटवली. यंदाही मराठी चित्रपटांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. याविषयी जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात. श्रोते हो, यंदाही 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृती, आशयघन कथा आणि दर्जेदार सादरीकरणाच्या बळावर मानाचा तुरा रोवला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी अहिल्यानगर इथल्या कलावंतांच्या हमसफर या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट, घरत गणपती या चित्रपटातील नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा, स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा, तसंच परत 41° मागावर या नॉन फीचर प्रकारात शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रोते हो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की 1942 बॅकड्रॉपवर कॉमेडी करणं हे चॅलेंज होतं. बोंबिलवाडीच्या लोकांनी हिटलरला हरवलं ही कल्पनाच प्रेक्षकांना आवडली. हा पुरस्कार मराठी सिनेमाच्या प्रयोगशीलतेचा विजय आहे. या चित्रपटाचे निर्माते भरत चितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: विवेक फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याला 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असला तरी त्याहून मोठी जबाबदारी पण आहे. हा पुरस्कार केवळ एका चित्रपटाचा व ठराविक व्यक्तीचा नाही तर तो या प्रवासात मनापासून सहभागी झालेला प्रत्येकाचा आहे. हमसे कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, गायक, गीतकार, नृत्य निर्देशक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, आमचे सर्व सहकारी, हितचिंतक आणि आमच्या या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. विवेक फिल्म्स मध्ये आम्ही नेहमीच एक गोष्ट मानत आलो आहोत. चित्रपट हे केवळ मनोरंजन नसते, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या माणुसकीचे आणि आपल्या सामूहिक भावविश्वाचे प्रतिबिंब असते. हा राष्ट्रीय पुरस्कार त्या विचारांचा सम्मान आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या माननीय प्रेक्षकांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक ऋणी आहे. विवेक फिल्म्सची स्थापना करताना आम्ही एकच विचार मनाशी बाळगडला होता. चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या माणसांचा आणि आपल्या समाजाचा भावविश्वाचा आरसा असतो. म्हणून मी नेहमी अशा कथा निवडण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रेक्षकांना मनोरंजन करतील. राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्यासाठी शेवटचा टप्पा नाही, उलट अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. पुढेही विवेक फिल्म्सच्या माध्यमातून मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण, संवेदनशील आणि दर्जेदार चित्रपट देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील.
0: श्रोते हो, ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी योगेश देशपांडे यांची निवड झाली. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं,
2: मला आनंद होतोय की नुकत्याच जाहीर झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मराठीकडे आलाय आणि तो मी लिहिलेल्या आपल्या मराठी सिनेमासाठी मिळालाय, याचा मला प्रचंड आनंद आहे, अभिमान आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट मी लिहिला, दिग्दर्शित केला, 2024 साली तो प्रदर्शित झाला आणि त्याची तयारी साधारण मी 2-3 वर्ष रिसर्च आणि स्क्रीन प्लेवर काम करत होतो. ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके यांच्याशी सातत्यानं विचारत होतो, बोलत होतो, काही दाखले शोधून काढत होतो. बाबूजींच्या साधारण 60-70 वर्षांचा प्रवास मांडायचा होता आणि त्यासाठी लागणारा आवश्यक जो रिसर्च असतो सिनेमासाठी म्हणून तो खूप प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यातनं फायनली एक दिवस असा आला की आता हे स्क्रिप्ट पूर्ण झालंय, ते फडके कुटुंबियांना सुद्धा आवडलंय, त्यांना मान्यता त्यांनी दिली आहे आणि कुठलीही अतिरिक्त क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे असं काहीही न ठेवता खूप छान पद्धतीनं ती बांधीव स्वरूपाची स्क्रिप्ट पूर्ण झाली. मग सुनील बर्वे असेल, मृण्मयी देशपांडे असेल, सागर तळाशीकर आहे, मिलिंद फाटक आहे, अपूर्वा मोडक आहे, या सगळ्या लोकांनी काम उत्तम केलं होतं आणि तशी पात्र त्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ते कलाकार मिळत गेले. आणि या सगळ्यांच्या माझ्या तंत्रज्ञानाच्या, जे कोणी तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करणारे होते सगळ्यांच्या सहकार्यानं आणि जे विजन किंवा जे ऑब्जेक्टिव्ह माझं होतं हे फिल्म करण्याचं, ते करण्यासाठी सगळ्यांची खूप मोलाची मदत झाली असं मी म्हणेन. आणि म्हणूनच की काय, हा चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात सुद्धा मी

0: यशस्वी झालो. भारतासह इतर 5 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कारण बाबूजींचा चाहता वर्ग हा प्रत्येक पिढीमध्ये आहे आणि तो वयवर्ष साधारण 20 पासून पुढे 70-80 या ज्यांनी ज्यांनी बाबूजींना प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांचं गीत रामायण प्रत्यक्ष ऐकलंय, अशा सगळ्या कालखंडातून जाणारा प्रेक्षक वर्गाचा एक थोडासा अंदाज घेत घेत घेत ही चित्रपट निर्मिती मी केली होती. आणि मला वाटतं त्याचं हे खरं यश आहे किंवा हे सगळ्यांच्या कष्टाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबरच अगदी म्हणजे लहानपणापासून घरात माझ्या आहे खूप ऐकलं जायचं बाबूजींचं गाणं. रेडिओवरची गाणी असतील किंवा टेप रेकॉर्डर असेल, या सगळ्या माध्यमांमधून ते आज झाली. आपण रियालिटी शो मध्ये सुद्धा बाबूजींची गाणी ऐकतो किंवा सोशल मीडिया सारख्या रील फॉर्मॅट मध्ये सुद्धा तरुण पिढी बाबूजींची गाणी गुणगुणताना दिसतात. याचं खरंच अभिमान वाटतो किंवा आनंद होतो, कारण तो ठेवा, ती संस्कृती, तो सांगीतिक ठेवा फार मोठा आहे जो बाबूजींनी गदिमांनी तयार केलाय. तर त्यामुळे त्या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याला आपण पुनरुज्जीवित करू शकलो या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटतं. आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे, आपलं काम आणखी चांगलं व्हावं यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. त्याबरोबरच चांगलंच काम आपल्या हातून घडावं असा एक संदेश देणारी ही गोष्ट आहे. आणि त्यासाठी प्रामाणिकपणे नक्की मी इथून पुढच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये प्रयत्न करीन.
1: श्रोते हो, अहिल्यानगर सारख्या छोट्या शहरात सातत्याने लघुपटांची निर्मिती करणारे अभिजित दळवी यांच्या हमसफर या लघुपटाला पुरस्कार मिळाला. दळवी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
2: 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि हमसफर या आमच्या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार प्राप्त झालाय. आणि त्यामुळं आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्या टीम मध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि हा खरं तर आमच्या अहिल्यानगरच्या मातीतला लघुपट आहे आणि सगळ्यांची याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून काहीतरी वेगळं करावं असं डोक्यात होतं. तर एखादं मुकपट ज्याच्यामध्ये संवाद कमी असतील अशी कुठली गोष्ट आपण करू शकतो असं मनामध्ये बऱ्याच दिवसापासून कथानक शोधत होतो. आणि बऱ्याच काळानंतर एक कथानक सापडलं, ते म्हणजे एक रेडिओ आणि आजोबांचं. की माझी एक मेमरी आजोबांची, माझे आजोबा पूर्वीच्या काळी एक ट्रान्झिस्टर वापरायचे ज्याला रेडिओला आपण छोटा रेडिओ म्हणतो. आणि ते सकाळी उठल्यापासून जो सुरू व्हायचा तो रात्री उशिरापर्यंत तो चालायचा. त्याच्यावर राग असतील, भूपाळी असेल, त्याच्यानंतर मग दुपारी बातम्या असतील. एक दिवस तो मी रेडिओ लपवला आणि माझे आजोबा फार अस्वस्थ झाले की तो कुठे गेलाय. आणि मग जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की मी तो लपवलाय, तेव्हा घरच्यांनी धपाटा दिला आणि सांगितलं ते परत. आणि मी आजोबांना जेव्हा तो रेडिओ परत दिला तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांचं जे चेहऱ्यावरचं स्माईल होतं ना त्या रेडिओकडे बघून, ते मला आजही लक्षात आहे. मी नसताना समजत कमी होतं पण काही गोष्टी लक्षात राहतात आपल्या. आणि बऱ्याच वर्षांनी मी आत्ता जेव्हा माझ्या गावी गेलो आणि जेव्हा मी तो रेडिओ बघितला तेव्हा मला ती मेमरी आठवली. आणि मग असं लक्षात आलं की खरंच अशी कथा ज्याला संवादाची गरज नाही ती मला त्या ठिकाणी सापडली. आणि त्यावरनं मी हमसफर हे कथानक डेव्हलप केलं. हमसफर म्हणजे थोडक्यात असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक हमसफर असतो. मग कोणासाठी विचार असू शकतात, कोणासाठी मित्र असू शकतात, माणसं असू शकतात, कोणासाठी काही निर्जीव वस्तू सुद्धा हमसफर असू शकतात. एखादं जुना घड्याळ असेल, जुनी सायकल असेल, तशी ही रेडिओ आणि आजोबांची गोष्ट आहे म्हणजे हमसफर. खरं तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यावर काम करायला तेव्हा पटकथा जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की ही संवादाविना होतीये. आणि ही जर संवादाविना होती तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करूयात. आणि मग मी पहिल्यांदा हा भूमिका आजोबांची कोण करेल तर डोक्यात आलं की विजय पाटकर सरांसारखा चांगला माईम आर्टिस्ट कोणी नाही. कदाचित मी नेहमी म्हणतो की विजय पाटकर सर नसते तर आम्ही ही भूमिका दुसरं कोणी करू शकलं नसताना ही शॉर्ट फिल्मही झाली असती कदाचित. तर विजय पाटकरांना विचारलं, त्यांनी अनेक सिनेमे केलेत, ऍड्स केलेत, त्यांनी शॉर्ट फिल्म नव्हती केलेली. आणि त्यांनी ठरवलं की यस, आपण मी आवडली त्यांना आणि ते म्हणले मी 3 दिवस देतो आपण हे करूयात. मग ह्यामध्ये खरं सांगायची गोष्ट म्हणजे ह्यातले सगळे बाकीचे कलाकार जे आहेत ते सगळे अहिल्यानगरच्या मातीतले. पुष्कर तांबुळे आहे, प्रणित मेढे आहे, किरण डिडवाणी आहे, हे सगळे रंगभूमीवर काम करणार आहेत. कान्हा तिवारी आहे, प्रद्युम्न गायकवाड हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, विद्या जोशी आहेत, पूजा कानडे आहेत. तर या सगळ्या कलाकारांना मी घेऊन हे अहिल्यानगर एकांकिका स्पर्धा असेल, राज्य नाट्य स्पर्धा असेल, ह्यातले कलाकार आहेत, ह्यांना घेऊन हे मी सगळं बसवलं एकत्र. आणि खूप वर्कशॉप झाले ज्याच्यामध्ये मायमिंग आणि विदाउट डायलॉग परफॉर्मन्स कसे करता येतील याच्यावर काम केलं. ह्याच्यामध्ये ना आम्ही एरवी डायलॉगचे क्ल्यू असतात, आपण ऍक्शन म्हणतो आणि संवाद सुरू होतो आणि कटला संवादावर संपतो समजा. परंतु ह्यामध्ये संवाद असा काही भाग नव्हता, त्यामुळे आम्ही म्युझिकच्या बीट ठेवल्या होत्या. त्या म्युझिकल बीटवर आम्ही सगळे परफॉर्मन्स करून घेतले आणि त्या पद्धतीने हे शूट करत गेलो. आणि ह्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर बोलतं अख्ख्या गोष्टीमध्ये, ते म्हणजे रेडिओ. बाकी सगळ्या माणसांचे व्हॉइसच नाहीयेत, कारण आजोबांच्या जवळ असलेली गोष्ट आहे रेडिओ. आणि वन डे वॉकमन येतो आणि रेडिओ मागे पडतो आणि मग रेडिओ त्यांच्या आयुष्यातून निघून जातो आणि मग ती उणीव त्यांची कधी पूर्ण होत नाही. आणि मग ती रेडिओ मिळण्याची धडपड त्यांच्या आयुष्यातली, कारण कुठला रेडिओ नसून किंवा एक निर्जीव वस्तू नसून ती मेमरी आहे, त्यांची आठवण आहे. आणि मग त्यांना कशी सापडते आणि सापडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा हरवलेल्या गोष्टी कशा येतात, हा सगळा प्रवास म्हणजे हमसफर आहे. आणि

0: ह्या गोष्टी सगळ्या करताना फार एक्सपेरिमेंट करतात. म्हणजे कलाकृती बनवताना त्याचा एक उत्तम अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हाच तो उत्तम अनुभव स्क्रीनवर उतरतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये या फिल्मला खूप चांगलं नाव मिळालं, बक्षिसं मिळाली लोकांकडनं, क्रिटिक्सकडनं, जजेसकडनं, त्याला फार छान प्रतिसाद मिळत होता आणि त्यामुळे वाटत होतं की आपल्याला नॅशनल मिळू शकेल. जेव्हा नॅशनलला ही फिल्म टाकली तर खरं तर असं माहिती नव्हतं की कधी नॅशनलचा निकाल येतो. राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा ही अशी अचानक होते आणि अचानक झाल्यानंतर खूप फोन यायला सुरुवात होते. तर येणारे धडाधडा फोन आणि तो निकाल आता सुरू होतोय आपल्याला बघायचं याची एक वेगळी धाकधूक होती. आणि जेव्हा त्याच्यामध्ये नॉन फीचर फिल्म्सचे अवॉर्ड आधी घोषित होतात आणि आम्ही ते बघत होतो आणि बघताना बेस्ट शॉर्ट फिल्मला हमसफरचं नाव जेव्हा सांगण्यात आलं, त्याची घोषणा झाली, तो क्षण फार अप्रतिम होता. म्हणजे काही क्षण मनामध्ये कायमचं घर करून जातात आणि त्या आठवणी सुखाचे ठेव बनून जातात. तशी ही खरंच सुखाची ठेव आहे. जेव्हा हमसफर बेस्ट शॉर्ट फिल्म हे पुकारलं गेलं त्यावेळेस भयंकर आनंद झाला आणि जेव्हा आमच्या सगळ्या टीमला कळलं त्यावेळेस अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या कष्टाचा सोनं झालंय कारण ह्याला आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर हा राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला अजून चांगली ऊर्जा देईल, ज्यातनं आम्ही अजून चांगल्या कलाकृती करू.
1: श्रोते हो, नवज्योत बांदिवडेकर यांच्या पहिल्याच घरत गणपती या चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्या गाण्याविषयी अभय जोधपूरकर म्हणाले,
2: नवसाची गौरी माझी हे खूपच स्पेशल सॉंग आहे. ज्याला हे रेकॉग्निशन मिळालं तर मला खूप खूप आनंद होत आहे आणि हे ग्रॅटिट्यूड होत आहे की मी ह्या प्रोजेक्टशी जुळलो. 2 वर्षापूर्वी नवीन प्रोडक्शनची मला कॉल आला होता. नवज्योत जे डिरेक्टर आहे त्यांनी अप्रोच केला होता मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मूवी करतात आहे घरात गणपती आणि याच्यात गौरीचं एक आगमनचं गाणं आहे जे आपल्याला करायचं आणि रेकॉर्ड करायचं. तर मला त्यांनी अप्रोच केला होता आणि याचा म्युझिक खूप सुंदर दिला होता संकेत सानेनी आणि वर्ड्स होते समीर सामंतचे. आणि ऑफकोर्स दिस प्रोजेक्ट खूप स्पेशल आहे माझ्याकरता कारण घरी पण जेव्हा गौरी गणपती येतात तर मी नेहमीच घरी जाऊन सेलिब्रेट करायचो आणि सगळी फॅमिली एकत्र व्हायची आणि हे जे सेलिब्रेशनचा माहोल होतो त्याला एन्जॉय करायचं हे एक स्पेशल कोर मेमरी नेहमीच होती. तर हे जे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि रिलीज झालं आणि फिल्म ऑफकोर्स खूप खूप सुंदर झाली आणि पूर्ण टीमनी आय थिंक सगळ्यांचा खूप बेस्ट फुट फॉरवर्ड दिला आहे आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट एवढा सुंदर झालाय आणि याला एवढं अप्रिसिएशन मिळालं. तर हे खूपच स्पेशल गोष्ट आहे की हा गाणा सगळ्यांच लाईव्ह मध्ये स्पेशल झालाय आणि ह्याला एवढं प्रेम मिळालं. त्याबद्दल पण मला खूप असा गौरव आणि आनंद वाटतं की सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिला. गाण्याची रेकॉर्डिंग प्रोसेस पण खूप ब्युटिफुल होती. आधी आमचा की मध्ये एक कन्फ्युजन होतं की थोडी खाली करायची की नाही कारण माझ्या व्हॉइस टोनच्या करता थोडा हाय होतो गाणं. पण दुसऱ्या सेशन मध्ये आम्ही असं रिअलाइज केलं की हा की ऍक्च्युली परफेक्ट बसतोय आणि सुंदर झाली रेकॉर्डिंग आणि शूट झाला. शूट पण माझी मित्राने केला होता शैली आणि खूप खूप सुंदर सिनेमाटोग्राफी एडिटिंग सगळं खूप छान झालंय. मी एंटायर कास्ट अँड क्रू च्या बरोबर ऍक्च्युली अवॉर्ड शेअर करतो कारण स्वतःचा मी क्रेडिट नाही घेणार आहे. हे पूर्ण टीम होती ज्याच्यामुळे हे गाणं एवढे पॉप्युलर झाले आणि आजपर्यंत त्याचा रेकॉग्निशन आम्हाला मिळत आहे.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग आणि कल्पना हाताळल्या जात आहेत याचंच हे पुरस्कार द्योतक आहेत. मराठी चित्रपट सृष्टीच्या या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्वांचं अभिनंदन करूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले. ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: माझा शिवा माझा शिवा माझा घर माझा घर माझा शिवा माझा शिवा।
1: मंडळी नमस्कार, माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात मी संगीता लोखंडे आपलं मनापासून स्वागत करते। आज भारतीय सौर 28 आषाढ शके 1948 अर्थात सोमवार 20 जुलै 2026। मंडळी, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण या छान अशा गीतानं।

0: अंशु डिंकवार, सहाय्यक प्राध्यापिका, कृषी महाविद्यालय मूल यांचं भाषण.
1: नमस्कार. आज आपणाला भातावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनाबद्दल माहिती देणार आहे. जगातील महत्वाच्या तृणधान्यांपैकी भात हे एक तृणधान्याचे पीक असून त्याखाली 1,539 लाख हेक्टर क्षेत्र असून त्याचे उत्पादन 6,180 लाख टन तर उत्पादकता 4.02 टन प्रति हेक्टर एवढी आहे. जगातील एकूण भाताखालील क्षेत्रापैकी भारताचे क्षेत्र 443 लाख हेक्टर, उत्पादन 1,333 लाख टन तर उत्पादकता 3.01 टन प्रति हेक्टर एवढी आहे. जगातील 50% तर भारतातील 75% लोकांचे प्रमुख अन्न भात आहे. जगात सर्वात जास्त लोक आहारामध्ये भाताचा वापर करतात. भातामध्ये 22% उष्णांक, 17% प्रथिने आढळून येतात. त्यामुळे भात पिकाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी या पिकानंतर भाताचा तृणधान्य म्हणून तिसरा क्रमांक लागत असला तरी कोकण, विदर्भ या भागात भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली 15.10 लाख हेक्टर क्षेत्र असून 28.35 लाख टन भात उत्पादन घेतले जाते. राज्याची भात उत्पादकता 18.80 किलोग्राम प्रति हेक्टर एवढी आहे. उन्हाळी हंगामात हे पीक कोकण, विदर्भ आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात घेतले जाते. उन्हाळी हंगामात या पिकाखाली 42.80 हजार हेक्टर क्षेत्र असून 111.20 हजार टन भात उत्पादन घेतले जाते तर उत्पादकता 25.97 किलोग्राम प्रति हेक्टर भात एवढी आहे. सध्याच्या लोकसंख्या वाढीचा वेग आणि भात पिकाखालील क्षेत्र व हेक्टरी उत्पादकता विचारात घेता देशाचे आणि राज्याचे भाताचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी भात उत्पादनाच्या सुधारित तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागणार आहे. तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्याकरिता विशेष भर द्यावा लागणार आहे. कृषी विद्यापीठाने संशोधनाद्वारे प्रसारित आणि शिफारस करण्यात आलेल्या कर्जत 184, कर्जत 3, कर्जत 4, रत्ना, जया, बेला, सह्याद्री 2, साकोली 6 आणि सिंदेवाई 1 या सुधारित भात जातींचा वापर करावा. महाराष्ट्रात तसेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात भातावर बुरशीजन्य, जीवाणूजन्य व विषाणूजन्य अशा तिन्ही प्रकारचे रोग आढळतात. सध्याच्या अवस्थेत करपा, पर्णकर्पा हे बुरशीमुळे होतात. अणुजीवांमुळे कडाकर्पा हे रोग होतात. फुलोराच्या अवस्थेत असलेल्या भात शेतीमध्ये आभासमय काजळी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असतो. रोगाचे निदान करून नियंत्रणाचे योग्य ते उपाय वेळीच करावेत. सोबत आपल्या भागात येणाऱ्या रोगांची लक्षणे, नियंत्रण उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. म्हणजेच त्यासाठी प्रतिकारक योग्य जातींची निवड, बीज प्रक्रिया, रोपवाटिकेतील व्यवस्थापन, लागवडीचे अंतर याबाबत योग्य त्या उपाययोजना करता येतात. यानंतर आपण प्रत्येक रोगांचे लक्षणं आणि त्यावर करायचे व्यवस्थापन याबद्दल माहिती बघूया. सर्वात प्रथम खैरा रोग. खैरा हा रोग भात पिकामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे उद्भवतो. खैरा रोगाचा प्रादुर्भाव हा पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी दिसतो. ह्या रोगामध्ये पानांवर हलके पिवळे ठिपके तयार होतात. ते नंतर तपकिरी रंगाचे होतात. परिणामे पाने अकाली कोमेजायला जायला लागतात आणि त्याचा परिणाम पिकाच्या अन्न निर्मितीवरती होऊन वाढीवरती होतो. त्यावर व्यवस्थापन म्हणून प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी रोपे पुनर्लागवडीनंतर म्हणजेच परे लावल्यानंतर खतासोबत झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकरी द्यावे. तसेच लोंबी लागण्यापूर्वी झिंक ऑक्साईड 39.5% 1 मिलीलिटर पर लिटर घेऊन फवारणी करावी. त्यानंतर करपा. या रोगाचा प्रादुर्भाव अगदी रोपावस्थेपासून ते पीक पक्वतेपर्यंतच्या काळात कधीही होऊ शकतो. पान, खोड व लोंबीच्या मानेवर लक्षणे दिसतात. पानावर लंबगोलाकार शंखाकृती म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कळा निमुडते असे असंख्य ठिपके पडतात. ठिपक्यांच्या मध्य राखाडी व कळा गर्द तपकिरी रंगाच्या असतात. ठिपक्यांचा आकार आणि रंगावरून हा रोग ओळखता येतो. तीव्र प्रादुर्भावामध्ये अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने करपतात.

पानांप्रमाणेच लोंबींच्या दांड्यांवर सुद्धा रोग येतो. रोग झालेल्या ठिकाणी मान मोडून लोंबीत दाणे भरत नाहीत. या रोगामुळे भात पिकास सर्वात जास्त म्हणजेच 50-80% नुकसान होते. खोडाच्या लोंबीच्या मानेवर रोग आल्यास नुकसानीचे प्रमाण वाढते. या रोगाचे प्रमाण पेर भातामध्ये किंवा घाट माथ्यावरील पाणी साठवून न ठेवल्या जाणाऱ्या भात शेतामध्ये जास्त असते. खाचरामधील पाणी अतिशय कमी झाल्यास सुद्धा रोगाचे प्रमाण वाढते. रोगाचा प्रथम प्रादुर्भाव हा रोगग्रस्त बियाण्यांपासून शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. पेर भात घाट माथ्यावरील लागवड किंवा भात खाचरात पाणी नसणे किंवा अतिशय कमी असणे, जास्त काळ पाण्यावर साठणारे दव, जास्त सापेक्ष आर्द्रता, अधूनमधून पडणारा हलका पाऊस, नत्र खतांचा अतिरिक्त वापर, ढगाळ हवामान, कमी सूर्यप्रकाश आणि दाट लागवड या कारणांनी सुद्धा रोग वाढत असतो. त्यानंतर कडा करपा. ह्या रोगाचा प्रादुर्भाव साधारणत फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात होतो. कोकणासारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात हा रोग मोठ्या प्रमाणात येतो. या रोगामुळे भात पानांचे शेंडे आणि कडा फिकट हिरवट होऊन करपतात. करपलेल्या भागाचा रंग फिकट हिरवट भागाला लागून असलेल्या कडा सरळ नसून वेळ्या वाकड्या असतात. रोगग्रस्त पानं दोन बोटात धरून ओढले असता त्याचा स्पर्श खडबडीत लागतो. अन्य दोन बुरशीजन्य रोगांचा स्पर्श असा खडबडीत लागत नाही. रोगास बळी पडणारी जात व पीक वाढीची अवस्था, अनुकूल हवामान आणि रोगाच्या तीव्रतेनुसार पिकाचे 70% नुकसान होऊ शकते. ह्या रोगाचा प्रसार प्रादुर्भाव रोगग्रस्त बियाणे व शेतामधील प्रसार पाणी आणि पावसाच्या थेंबांमार्फत होतो. रोगाच्या वाढीसाठी साधारणत मध्यम उष्ण हवामान, 25-34 अंश सेल्सिअस तापमान आणि जास्त आर्द्रतेची म्हणजेच 70% जास्त आवश्यकता असते. आभासमय काजळी किंवा कानी. या रोगामध्ये लोंबीत दाणे भरण्याऐवजी पिवळ्या किंवा शेंद्री रंगांच्या गाठी तयार होतात. नंतर गाठींचा रंग शेवाळी ते काळपट होतो. गाठींचा स्पर्श मऊ मखमली सारखा जाणवतो. या गाठीमधून काळसर बुटी बाहेर येते. ह्या रोगाचा प्रसार भातवाढीसाठी पोषक असलेल्या वातावरणामध्ये हा रोग बळावतो. शेतातील किंवा बांधावरील सहजीवी वनस्पतीवरील रोगकारक बीजाणूंमुळे पिकावर रोगांचा प्रथम प्रादुर्भाव होतो. त्यानंतर उद्बत्ता रोग. लोंबी बाहेर न पडता राखडी पांढरट रंगाची सुरसुरी सारखी विरहित लोंबी बाहेर पडते. थोड्याच दिवसात रोगट लोंब्या काळ्या पडतात. नुसत्या काळ्या उदबत्ती सारख्या दिसतात. रोगाचा प्रसार हा प्रथम प्रादुर्भाव बियाण्यांमार्फत होतो. पावसाळी थंड हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वेगाने होत असतो. एकात्मिक रोग व्यवस्थापन. भात पिकाचे शेतात रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात, त्या आपण बघूया. प्रथम, शेत व शेताचे बांध स्वच्छ व तणविरहित ठेवावे. रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा. उदाहरणार्थ करपा या रोगास प्रतिकारक जाती फुले समृद्धी, इंद्रायणी, भोगावती, फुले मावळ, बासमती 370, कर्जत संकरित भात 1, सह्याद्री 2, 3, 4 इत्यादी. निरोगी शेतातील रोगमुक्त किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. बीज प्रक्रिया. बियाणास 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. द्रावणावर तरणारे हलके आणि रोगग्रस्त बी काढून टाकावे. तळात बसलेले बी काढून स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक आणि अणुजीवनाशकांची प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. करपा उदबत्त्या या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेंडॅझिम प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम याप्रमाणे चोळावे. त्यानंतर सुडोमोनास फ्लुरोसन्स 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. कळा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बी 8 तास भिजवावेत. भात पिकाची दाट लागवड करू नये. रासायनिक खतांचा वापर शिफारसीत मात्रेप्रमाणेच करावा. नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकल्यास रोग व किडींचे प्रमाण वाढते. खाचरात पाणी साचू न देता ते वाहते ठेवावे. कानी आणि उद्बत्ता रोगग्रस्त लोंब्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून त्याचा नाश करावा. 4 सूत्री भात लागवड पद्धतीचा वापर करावा. यामध्ये भात पिकाच्या अवशेषांचा वापर, भात

अगर पाळींजाच्या राखेचा वापर, गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मर्यादित वापर, सुधारित किंवा संकरित भाताच्या रोपांची नियंत्रित लागवड, युरिया ब्रिकेटचा कार्यक्षम वापर या चार सूत्रांवर भर द्यावा. रासायनिक नियंत्रणामध्ये करपा, आभासमय काजळी आणि पर्णकोश करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्याकरिता कार्बेंडॅझिम 50 WP 1 ग्राम किंवा प्रोपिकोनॅझोल 25 EC 1 मिली किंवा हेक्झाकोनॅझोल 5 EC 2 मिली किंवा मॅनकोझेब 75 WP 2.5 ग्राम या सोबत स्टिकर म्हणजेच चिकट द्राव 1 मिली असे प्रमाण प्रति लिटर पाण्यामध्ये वापरावे. आवश्यकतेनुसार पुढील 2 ते 3 फवारण्या 10 दिवसांच्या अंतराने कराव्यात. कळाकर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीकरिता कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्राम अधिक स्ट्रेप्टोमायसिन 0.15 ग्राम अधिक स्टिकर 1 मिली प्रति लिटर पाणी असे वापरावे. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी

0: आवश्यकतेनुसार पुढील 2 ते 3 फवारण्या 10 दिवसांच्या अंतराने कराव्यात. कळाकर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीकरिता कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्राम अधिक स्ट्रेप्टोमायसिन 0.15 ग्राम अधिक स्टीकर 1 मिली प्रति लिटर पाणी असे वापरावे. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने करावी. पुढील हंगामात रोगांचा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, त्यात आपण बघू भात कापणीनंतर उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करावी, धसकटे गोळा करावेत, यामुळे सुप्तावस्थेतील रोग अवशेषांचा नाश होईल. भात खाचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्ती करावी, जमीन समपातळीत आणावी. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी रोग नियंत्रक योजनांचा एकत्रितरित्या अवलंब करावा. स्ट्रेप्टोमायसिन हे संक्षिप्त नाव आतापर्यंत वापरले असले तरी या प्रतिजैवकातील सक्रिय घटक स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 90% अधिक टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड 10% याप्रमाणे आहेत. धन्यवाद.
1: तर मंडळी, आताच आपण सहाय्यक प्राध्यापिका कृषी महाविद्यालय मूल येथील डॉक्टर गीतांशु डिंकवार यांनी भातावरील कीड रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याविषयीचं दिलेलं भाषण ऐकलं. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे आपण एका गीताचा आनंद घेऊया.

केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 30.1 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.1 ते 26.2 अंश सेल्सिअस राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 1-2 ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला जाणून घेऊया. मंडळी, धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण किंवा कचरा झाला असेल तो काढून टाकावा आणि नंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार पुढील 2 दिवसात बहुधा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं रोपे 21 ते 25 दिवसांची झाली असेल आणि उपलब्ध ओलिताची सोय असेल तर धान पिकाच्या रोवणीस सुरुवात करावी. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 2-4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ॲपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण काढून टाकावं आणि दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चिखलणी करून बांधी समपातळ करावी. चिखलणी करताना स्फुरद आणि पालाशयुक्त रासायनिक खतांची शिफारस केलेली पूर्ण मात्रा आणि नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा शेतात मिसळावी आणि शेतातील पाणी बांधून ठेवावं. रोपांची लावणी 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपं सरळ आणि उथळ म्हणजेच 2 ते 4 सेंटीमीटर खोलवर लावावीत. रोवणी पट्टा पद्धतीनं करावी. नियोजन केलेलं असल्यास रोवणी यंत्राने रोवणी करावी. तूर पिकाविषयी जाणून घेऊया. तूर पीक तणविरहित ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी आंतरमशागतीची कामं करावी. पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळून आला तर त्याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबी अर्काची 10 लिटर पाण्यात मिसळून पाऊसविरहित दिवशी फवारणी करावी. कापूस पीक 30 ते 45 दिवस तणमुक्त ठेवणं महत्वाचं असून त्यासाठी कोळपणी आणि खुरपणी आंतरमशागतीची कामं करावीत. कपाशीचं पीक 20 ते 30 दिवसाचं असताना रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात पायरिथिओबॅक सोडियम 10% EC 12.5 मिलीलिटर ते 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पीक 30 ते 45 दिवस तणमुक्त ठेवणं महत्वाचं असून त्यासाठी कोळपणी खुरपणी आंतरमशागतीची कामं करावी. पहिली डवरणी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी करावी. सोयाबीन पिकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात 10 दिवसांनी माझी थायपर 10% SL 75 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करून 25 दिवसानंतर 1 डवरणी करावी. मिरची, वांगी आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांची रोपे तयार झाली असतील तर सिंचनाची सोय असल्यास त्यांची मुख्य शेतात सरीवरंबा किंवा रुंद सरी पद्धतीचा वापर करून योग्य अंतरावर पुनर्लागवड करावी. रोपं स्थलांतर करण्यापूर्वी रोपांची मुळं बुरशीनाशकात आणि पाने कीटकनाशकात 5 मिनिटं बुडवून घ्यावीत. पशुपालक बंधूंनो, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. जनावरांना जंतांच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्याव्यात. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी

कार्यक्रमात आपण पुढे ऐकणार आहोत हवामान अंदाज. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हवामान अंदाज. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. मंडळी, भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र.

पोषक आहार जीवनसत्व द्यावीत. शेळ्यांना पायखुरी तोंडखुरी घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच लसीकरण करावं. कोंबड्यांना होणाऱ्या जंतू संसर्ग आणि इतर रोगांपासून बचाव करण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार पक्ष्यांना पाण्यातून उच्च दर्जाची योग्य ती प्रतिजैविके द्यावीत. कुक्कुटपालन शेडमध्ये गादी पद्धतीमध्ये कोणताही ओलावा अथवा ओलसरपणा नसावा. पक्ष्यांना ठेवण्यात आलेल्या जागेमधील लिटर नेहमी कोरडं ठेवावं. तर हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे आपण एका गीताचा आनंद घेऊया. ऐकूया हे गीत.

बरे तर मंडळी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी संगीता लोखंडे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया आपण पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

0: चार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.

0: रात्रीचे 8:05 झाले. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर, देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
2: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची

0: ची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता.
1: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल असं यात नमूद आहे. E20 हे अचानक आणलेलं किंवा नवं इंधन नसून जगभरात गेल्या शतकभरापासून याचा इंधन म्हणून वापर होतो आहे असंही सरकारनं म्हटलं आहे. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते.
2: आज समय की मांग है कि राष्ट्र निष्ठा से भरे हुए राष्ट्रभक्ति के लिए जी रहे आवाज को सदन में उचित मंच मिलता रहे वे अपनी आवाज को बुलंद करे देश को दिशा दे और इसलिए मैं आशा करता हूँ और मुझे पक्का विश्वास है जहाँ तथ्य होते हैं जहाँ तर्क होते हैं वहाँ तूफान के लिए जगह नहीं होती है. अगर तर्क मजबूत है तथ्य मजबूत है तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए हर आवाज को अवसर मिले हर विचार को सम्मान मिले ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूँ.
1: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचूक यांची सुटका आणि नीट UG परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रेज जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं संयम पाळण्याचं शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचूक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचूक यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सततधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. पूंछ तसंच राजौरी जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी

पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे. हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदतकार्य सुरू केलं आहे. या पुरामुळे 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3-सदस्यीय पीठानं सांगितलं. राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थेट देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये रोकड मोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. ट्रस्टनं शोभनाथ मिश्रा यांची मोजणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी 4 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच मोजणीचा दैनिक अहवाल सादर करण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी के तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करायला सहमती दर्शवली. व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांच्यासह अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. चिशिनऊ इथं झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक घनिष्ठ संबंधांना प्रोत्साहित करण्यावर सहमती दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.